सुप्रभात. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 28 वैशाख 1948 म्हणजेच दिनांक 18 मे 2026. 5:53 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरची ही प्रातःकालीन सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 5:55 झाली आहेत. स्थानिक सूचनांमध्ये जाणून घेऊयात रेल्वेगाड्यांविषयी.

सूचना 22669 एर्नाकुलम पटना एक्सप्रेस 6:50 आपल्या नियोजित वेळी, 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:15, 11201 नागपूर शहाडोल 8:00, 61110 8:00 आपल्या नियोजित वेळी, 7:30 येणारी 03252 बँगलोर दानापूर 15 उशिरा येण्याची शक्यता आहे. रात्री 12:39 येणारी 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:45 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12406 गोंडवना एक्सप्रेस 8:30, 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:40, 16032 अंदमान एक्सप्रेस 9:05 आपल्या नियोजित वेळी येतील. 61117 नागपूर आमला 9:10, 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:25, 22692 बँगलोर राजधानी 9:30, 22905 ओखा शालिमार 9:35 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळी येतील. 9:55 येणारी 12129 आझाद हिंद एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 17 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12145 लोकमान्य टिळक टर्मिनल पुरी 10:20, 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:20, 20806 नवी दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:30, 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:45, 12844 पुरी एक्सप्रेस 10:55 आपल्या नियोजित वेळी येतील. रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. आता ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 44.4 डिग्री सेल्सिअस, सरासरीपेक्षा 0.1 कमी नोंदवलं गेलं, तर किमान तापमान 26.2 डिग्री सेल्सिअस, सरासरीपेक्षा 2 कमी नोंदवलं गेलं. येणाऱ्या 24 तासात उष्णतेची लहर कायम राहून कमाल तापमान 45 तर किमान 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्जवर. काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही आपल्यासाठी सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरील हिंदी बातमीपत्र ठीक 6 वाजता.

माणिक वर्मा यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती गोविंद पोवळे यांनी. यानंतर ऐकूयात सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुळकर्णी यांच्या स्वरांमध्ये जगदीश खेबुडकर यांची ही भक्तिरचना. संगीतकार अनिल अरुण.

जयवंत कुळकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या आवाजात विष्णुदास यांची ही रचना, संगीतकार यशवंत देव.

अर्चना कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात देशभक्तीपर गीत, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. योगेश्वर अभ्यंकर यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

या देशभक्तीपर समूह गीताबरोबरच आजचा अर्चना हा कार्यक्रम संपित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज आपण ऐकणार आहात अनुभूती याविषयी डॉक्टर अरुण मानकर यांचे विचार. ऐकूयात चिंतन.

अनुभूती, अनुभव आणि अनुभूती हे शब्द वरकरणी समानार्थी वाटले तरी त्यांच्यात सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. अनुभव ही केवळ एखादी घटना घडण्याची प्रक्रिया असते, परंतु त्या अनुभवाचे चिंतन, परिशीलन आणि त्यातून उमजलेले सत्य हीच अनुभूती. म्हणूनच इंग्रजीत रिअलायझेशन किंवा कॉग्निशन हे शब्द अनुभूतीस अधिक जवळ जातात. म्हणजेच एखादा अनुभव घेतल्यानंतर त्यावर बुद्धीने विचार करून त्याचा सखोल अर्थ लावून आणि त्यातून निश्चित ज्ञानापर्यंत पोहोचणे ही अनुभूती होय. म्हणजेच केवळ माहिती असणे म्हणजे अनुभूती नव्हे. उदाहरणार्थ पोहण्यावर एखादा माणूस सुंदर व्याख्यान देऊ शकतो, पुस्तकही लिहू शकतो, पण जर त्याला प्रत्यक्ष पाण्यात उतरून पोहता येत नसेल, कुणाचा जीव वाचवता येत नसेल, तर ती अनुभूती नाही. लहान मूल गरम वस्तूला स्पर्श करतं तेव्हा त्याला चटका बसतो, हा त्याचा अनुभव. परंतु मोठेपणी त्याला उष्णतेचे स्वरूप, तिची कारणे, उपयोग आणि मर्यादा समजतात, तेव्हा ती अनुभूती ठरते. संत तुकाराम महाराज म्हणतात, अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे, नव्हती हाच तुके बोल मूळ ओल अंतरीची. याचा अर्थ स्पष्ट आहे, जे स्वतः अनुभवलाय तेच मी जगाला सांगतो. माझे शब्द वरवरचे नसून अंतकरणातून आलेले आहेत. ते पुढे म्हणतात, आधारा वाचुनी काय सांगशील कहाणी, ठावा नाही पंढरी राव तोवरी अवघेची वाव. वाव म्हणजे व्यर्थ. परमेश्वराची अनुभूती नसेल तर सगळे ज्ञान व्यर्थ ठरते. अनुभूतीशिवाय केलेली भक्ती म्हणजे पायाशिवायची इमारत. कृषी महाविद्यालयातील पदवीधराकडे असते ती माहिती, पण अहोरात्र शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याकडे असते ती अस्सल अनुभूती. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जेव्हा साधकाला आत्मसुखाची अनुभूती येते तेव्हा मी आणि सुख यातील भेद नाहीसा होतो. तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडून भिंती, आतले अर्जुना कृती सुखची जेथ. अहंकार गळून पडला की मी आणि परमात्मा यांच्यातील भेद संपतो, सोहमची अनुभूती प्राप्त होते. अहम ब्रह्मास्मी हे तत्व तेव्हाच खऱ्या अर्थाने उलगडते. समर्थ रामदास स्वामी दासबोधमध्ये सांगतात, प्रचिती विण जे बोलणे ते केवळची विडंबणे, स्वानुभवाशिवाय बोललेले शब्द हे केवळ शब्दांचे खेळ ठरतात. महात्मा गांधींच्या विचारातही अनुभूतीला मध्यवर्ती स्थान आहे. त्यांनी आपल्या आत्मचरित्राला सत्याचे प्रयोग असे नाव दिले आहे, कारण त्यांनी प्रत्येक तत्व स्वतःच्या आयुष्यात स्वतः जगून पाहिले. गांधीजींसाठी अनुभूती म्हणजे ज्ञान आणि कृती यांचा संगम. ते म्हणत, जे बुद्धीला पटते ते कृतीत उतरले तरच ते खरे ज्ञान ठरते. श्रमाची प्रतिष्ठा, साधे जीवन आणि सत्यनिष्ठ आचरण यातूनच जीवनातील सत्याची खरी अनुभूती मिळते असा त्यांचा ठाम विश्वास होता. शेवटी अनुभूती म्हणजे केवळ अनुभव नव्हे तर अनुभवातून जन्मलेले, अंतर्मनाने स्वीकारलेले आणि आचरण

प्राणातून सिद्ध झालेले सत्य होय. कोड्या ज्ञानापेक्षा, शब्दांच्या खेळापेक्षा प्रत्यक्ष जगण्यातून मिळणारी ही अनुभूतीच माणसाला समृद्ध, सजग आणि प्रगल्भ बनवते.

अनुभूती याविषयी डॉक्टर अरुण मानकर यांचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात फळबागेतील माती परीक्षण या विषयाच्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:02 करण्यात येईल. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. हाही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकू शकाल. तर 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात अबोली दाते यांनी गायलेली काही हिंदी भजनं. 8:40 आणि 9:05 आनंद घेऊ शकाल हिंदी चित्रपट गीतांचा. तर 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभाकर काळे यांनी गायलेला राग रामकली आणि राग देसी आपण ऐकू शकाल. 10:00 वेळ लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टरची. आजचा विषय कर्करोग आणि तज्ज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया. 10:30 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 10:35 गोकुळ या कार्यक्रमात चला खेळ खेळूया या मालिकेत कराटे या खेळाविषयीची माहिती सांगतील तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील चौरागडे. 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. तर 11:30 विभावरी हा हिंदी कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात सुधा राठोड यांनी सादर केलेल्या कविता आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर कथासागर या मालिकेत प्रार्थना आणि नन्हा की दाढी या कथा आपण ऐकणार आहात. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून करण्यात येईल. यात 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम. 1:00 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल NCERT. 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. तर 1:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात गिरीधर बावणे आणि सहकाऱ्यांनी गायलेला डहाका आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असेल. 2:30 सायंकाळी 5:02 आणि 10:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म आपण ऐकू शकाल. 5:30 युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. तर 6:15 आपण आनंद घेऊ शकाल मराठी चित्रपट गीतांचा. 6:30 साहित्य सौरभ हा कार्यक्रम. तर 7:15 ऐकू शकाल वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार. 8:15 वेळ लोकसंगीताच्या कार्यक्रमाची. आणि 8:30 भावधारा अंतर्गत आपण आनंद घेऊ शकाल सुगम संगीताचा. 9:15 स्पॉटलाईट कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. तर 9:30 पब्लिक स्पीक हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आदित्य गोगटे यांनी बासरीवर वाजवलेला राग केदार आणि राग सोहनी आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो असे असतील आमचे आज प्रसारित होणारे काही प्रमुख कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र प्रसारित करीत आहोत. कृषीवाणी.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, काल कृषीवाणीतून आपण बघितलं होतं की आपल्या उभ्या फळझाडीतील मातीचा प्राधिक नमुना हा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, यासाठी आपण झाडांची निवड कशी करावी. लक्षात घ्या, या अनुषंगानं अजून आपण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून आलेली अधिकची माहिती लक्षात घेऊया. शेतकरी बंधूंना जमिनीतून अन्नद्रव्याची उचल करून ती झाडांना पुरवण्यासाठी 80% अन्नद्रव्य पोषक म्हणजेच फिडर मुळे जी असतात ती सर्वच बहुवर्षायू फळ पिकांच्या बाबतीत जमिनीच्या वरच्या 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत असतात. ही बाब अतिशय महत्वाची आहे. या खोलीच्या भागाला मूळ परिवेश म्हणजेच हायड्रोस्फियर असं म्हटलं जातं. याच भागातील माती आपण तपासणीसाठी घ्यायची असते. फळझाडांची अन्नशोषक करणारी मुळं जी आहेत ती फळझाडांच्या बाह्य फरिगापर्यंत पसरलेली असतात. आता हा बाह्य फरीक म्हणजे काय, तर सूर्य डोकावर असताना झाडांची सावली ज्या भागात पडते ती जागा. आणि म्हणूनच साधारणतः झाडाच्या बुंद्यापासून 2 ते 3 फूट अंतराची जागा सोडून ज्या भागात झाडाची सावली पडते अशा परिघापर्यंतच्या गोल पट्ट्यातून आपण मातीचा नमुना हा घ्यायचा असतो. लक्षात घ्या, जमिनीच्या पृष्ठभागावर जर काही काडी कचरा असेल, दगड असेल, तर ते आपण हाताने बाजू करून घ्यावेत आणि निवडलेल्या जागी साधारणपणे 30 सेंटीमीटर खोल असा खड्डा आपण टिकास किंवा मग कुदळीच्या मदतीनं खणून घ्यावा. यासाठी खड्डा रिकामा करून त्या खड्ड्याच्या कडेची 2 ते 3 सेंटीमीटर जाडीची माती किंवा मग खाप आपण ज्याला म्हणतो ती स्वच्छ खुरप्याच्या मदतीनं किंवा मग टोकदार लाकडी काठीच्या मदतीनं वरपासून तळापर्यंत खरडून घ्या. या खड्ड्यातून साधारणपणे 1/2 ते 1 किलो मातीचा नमुना आपल्याला घ्यायचा असतो. अशा रीतीनं फळबागेतील निवड केलेल्या सर्व फळझाडांच्या खालची खड्डे खोदून आपण खड्ड्यातील माती जी आहे ती एका घमेल्यात एकत्र करून घ्यावी. त्यामधून काडी कचरा, दगडगोटे हे वेगळे करून घ्यावेत. गोंडपाटावर मातीला गोलाकार पसरून आपण बोटानं या ढिगाचे 4 समान भाग करावेत. या समान 4 भागातून समोरासमोरील 2 भाग काढून टाका. उरलेले 2 भाग जे आहेत ते पुन्हा एकदा मिसळून 4 भाग करून पुन्हा त्यातील 2 भाग आपण काढून टाकावे. याप्रमाणे अंदाजे 1/2 किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत आता सांगितलेली क्रिया ही आपण करत राहावी. माती जर हलकी ओलसर असेल तर ती सावलीत वाळून घ्यावी. वाळलेली 1/2 किलो माती आपल्याला प्रयोगशाळेत पाठवायची असते. हा नमुना आपण स्वच्छ कापडी पिशवीत भरून घ्यावा. या मातीच्या नमुन्यासोबत आपण आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, शेताचं ठिकाण, गटक्रमांक, फळपिकाचं नाव, नमुना घेतल्याची तारीख आणि तपासणी करावयाचे गुणधर्म ही सर्व माहिती आपल्याला प्रयोगशाळेत लिहून द्यावी लागेल. लक्षात घ्या, फळपिकाच्या काढणीनंतर जमिनीत ओलावा नसताना तसंच पाण्याचा ताण देणं आवश्यक असलेल्या फळपिकासाठी पाण्याचा ताण सोडण्याआधी आणि महत्वाचं म्हणजे शेणखत किंवा रासायनिक खत टाकण्याच्या आधी आपण फळबागेतील मातीचा नमुना काढून घ्यावा. माती परीक्षण अहवालाची वैधता साधारणतः 2 ते 3 वर्षापर्यंत असते आणि म्हणूनच फळबागांसाठी किमान 2 ते 3 वर्षांनी माती परीक्षण आपण करून घ्यावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी कळवल्याप्रमाणे फळबागेतील मातीचा नमुना घेऊन आपण माती परीक्षण करून घेऊया.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं सचिन लाडोळे यांनी.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास उष्णतेची लाट काय

कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 6:45 मिनिटांनी ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आमच्या मुंबई केंद्रावरून.

0: 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.
1: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडौल होण्यास मदत होते. पवनमुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत, छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे, मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळुवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळुवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकत्र जुळवावेत, हात शरीरालगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावेत. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगत मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुफ्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवीत असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी

0: होते, मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा, श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावेत, हात जागेवर घ्यावेत, पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावी, खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तानपादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताचं पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा 2:05 ऐकू शकाल. सकाळचे 6:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाही तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळे आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे कारण चारी बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
3: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाश

0: శ్యామ్ క్రికెట్ లీగ్ ప్రతిస్పర్ధాయాం అద్య చెన్నై సూపర్ కింగ్స్ సన్ రైజర్స్ హైదరాబాద్ ఇత్యనయోః దలయోః మధ్య ద్వంద్వం స్యాత్ ఇతి వార్తాః.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 याविषयीचं हे निवेदन आहे का. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर नागपूर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम संगीत गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम संगीत गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर करण्यात येतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. प्रवेशपत्र मात्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्सस्थित कार्यक्रमाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

0: माझे।
1: सीमा अगं, मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा, त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
4: हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? सोमवार दिनांक 18 मे 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
5: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
6: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
5: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
7: सांग तू माझा
5: तुमच्या आवडीची
6: पाहिले नमी तुला
5: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
6: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी।
5: सकाळी ठीक 10 अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन।
1: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून।
5: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे। आपल्या उत्पादनाबद्दल

0: त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र। तेव्हा श्रोते हो, त्वरा करा, तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी। फोन नंबर आहे 0712-254-8271।
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा।
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा।
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम।
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से।
2: फोन नंबर है 254-8271
1: 254-8271।
0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271। मेल आय डी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
3: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, जे आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा.

0: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहितायत अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी

स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळ साथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी.

0: साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवा. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22:27 झाले आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे, तसंच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आहे. प्रभाचा गोपालकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा मुंबई येथे प्रदर्शित झाला. प्रभाचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट एकाच दिवशी पुणे मुंबई या ठिकाणी प्रदर्शित झाला. पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. तसेच स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते नेते पुरुषोत्तम काकोडकर गोवा मुक्ती संग्रामातील यांचा जन्म.

मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबद्ध केलेलं गोपाल कृष्णा या चित्रपटातील शांता आपटे यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आत्ता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसले असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोनमधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे, तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोनमध्ये असतो.

0: आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्टनुसार तुम्ही 193 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर. पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या युपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. पीडीएफ फाईल असेल जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये.
1: आणि
0: समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतात.
1: नक्कीच सर. कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आलेत आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयझेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही. आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
1: अच्छा.
0: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असे हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 लोक राहतात तर त्याच्यामध्ये साधारणपणे 550 वरती आणि भारतातले साधारणपणे 85 वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय,

0: मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट डी देऊन टाकता, कारण का तिघी रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोतो, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देव भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गोडवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं आणि घरी पाहुणे येणं ही समाधान देऊन जातं. यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांविषयी. तुम्ही केलेला खास पाहुणचार, मजेशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुणे आल्यावर उडालेली धांदल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी संवादिका हर्षदा कुलकर्णी. विषय आहे पाहुणे येती घरा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅशटॅग कोड अवश्य लावावा. आणि वेळ आहे सकाळी 11:05 सकाळी 11:40 विषय पुन्हा ऐका पाहुणे येती घरा. संवादिका हर्षदा कुलकर्णी. निवेदन संपलं.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आजच्या कार्यक्रमात अबोली देव यांनी गायलेली काही हिंदी भजनं आपण ऐकणार आहात. ऐकूयात सुगम संगीत.

मीराबाई यांचं हे भजन आपण ऐकलं अबोली देव यांच्या स्वरात. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत हिंदी भजनं. कलाकार आहेत अबोली देव.

0: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही रचना आपण ऐकली तबोली देव यांच्या आवाजात. पुढलं भजन ऐकण्यापूर्वी ऐकूयात हा संदेश.
1: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
2: क्या है ये?
3: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
4: अरे पर्दा ही मेला है.
1: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आज सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत हिंदी भजनं. कलाकार आहेत अबोली देव.

0: संत तुलसीबाई यांनी रचलेली ही भक्ती रचना आपण ऐकलीत अबोली देव यांच्या आवाजात. याबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपत आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. थोड्या वेळातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदीतून, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजीतून ही बातमीपत्र आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. आम्ही आपल्यासाठी सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ऐकूयात समाचार प्रभात 8 वाजता, मॉर्निंग न्यूज 8:15 आणि त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गोथेनबर्ग में स्वीडन के प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन के साथ बातचीत की. भारत और स्वीडन ने आपसी सहयोग को बढ़ाकर व्यापक रणनीतिक साझेदारी तक करने का फैसला किया. प्रधानमंत्री

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँड

दौरा आटोपून आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बाराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचार

0: कोरोना बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शहा भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्त घोषित झाल्यानंतर शहा यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027 जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच बिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते आमचे कार्यक्रम
2: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 होत आहेत. आनंद घेऊयात हिंदी चित्रपट गीतांचा.

जंगली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हसरत जयपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात शकील बदायनवी यांची ही गीतरचना, संगीतकार नौशाद, चित्रपट शबाब.

0: या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले उषा मंगेशकर यांच्या स्वरात, प्रेम धवन यांची ही गीतरचना, संगीतकार रवी. हिंदी चित्रपट गीतांचा या कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती.
1: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
2: अरे पर्दा ही मेला है.
3: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात ऐकूयात कर्म या चित्रपटातले हे गीत. गीतरचना राजकवी तुलसी यांची, संगीतकार आर डी बर्मन.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात हे गीत आपण ऐकलत. कर्म या चित्रपटातलं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता संपित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम सूचनापत्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

सूचना पत्र कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. खासदार क्रीडा महोत्सव 2026 मुख्य कार्यालयाचं उद्घाटन या संबंधीची ही सूचना. नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात

0: येणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सव 2026 मुख्य कार्यालयाचं उद्घाटन सीताबर्डी येथील ग्लोकल मॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. नागपूरच्या महापौर श्रीमती नीताताई ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महानगरपालिकेतील सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र बोरकर, क्रीडा सभापती श्रीमती दर्शनीताई धवड, जलप्रदाय समिती सभापती श्रीमती दिव्याताई धुर्डे, श्री सुधीरजी दिवे, माजी क्रीडा सभापती श्री नागेश सहारे, मनपाचे क्रीडा अधिकारी श्री पियुष आंबुलकर, डॉक्टर विवेक अवसरे, डॉक्टर संभाजी भोसले, तसंच खासदार क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येनं क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी महापौर नीता ठाकरे म्हणाल्या, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या दूरदृष्टीतून नागपूर क्रीडा संस्कृती अधिक मजबूत होत आहे. खासदार क्रीडा महोत्सव हा केवळ स्पर्धांचा मंच नसून शहरातील युवकांना सकारात्मक दिशा देणारा आणि त्यांच्या गुणवत्तेला संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे नागपूरची क्रीडा ओळख अधिक व्यापक होत असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महोत्सवाच्या माध्यमातून नागपुरातील युवकांना मोठं व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं सांगितलं. शहरात क्रीडा संस्कृती रुजवणं, युवा पिढीला प्रोत्साहन देणं आणि विविध खेळांना चालना देणं हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजन समितीच्या वतीनं सांगण्यात आलं. प्रास्ताविक मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांनी केलं, संचालन डॉ पद्माकर चारमोडे यांनी केलं आणि आभार डॉ संभाजी भोसले यांनी मानले. खासदार क्रीडा महोत्सव 2026 अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असून नागपूर शहर आणि परिसरातील मोठ्या संख्येनं खेळाडू यात सहभागी होणार आहेत. उद्घाटनानंतर कार्यालयातून महोत्सवाच्या नियोजन आणि नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिकृत सुरुवात करण्यात आली. खरीप हंगामपूर्व तयारी आढावा सभा यासंबंधीची ही दुसरी सूचना. यावर्षी एलनिनोमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत असल्यामुळे अंदाजित पर्जन्यमानानुसार पावसाचं प्रमाण कमी होणार असल्याचं वर्तविल्या जात आहे. तरी खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचं सूक्ष्म नियोजन करावं असं निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आज पालकमंत्री श्री भोयर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. सभेला खासदार डॉ प्रशांत पडोळे, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी सावनकुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने तसंच जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता उईके ह्याही उपस्थित होत्या. श्री भोयर यांनी नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला आणि लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले. खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित लागवडीप्रमाणे मुबलक प्रमाणात बी बियाणं, खतं, निविष्ठा, कीटकनाशकं यांची उपलब्धता असली पाहिजे. यात काही कमतरता झाल्यास त्याचीही पूर्तता करण्याचे दृष्टीने कृषी विभागानं तयारी ठेवावी असे निर्देश दिले. याबरोबरच हे सूचनापत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्याच्या सूचनापत्रात. तोपर्यंत नमस्कार.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सूचनापत्र हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz. 9:05 झाली आहेत. आनंद घेऊयात हिंदी चित्रपट गीतांचा.

हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं नीरज श्रीधर यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं विशाल शेखर यांनी. यानंतर ऐकूयात के आणि विशाल यांच्या आवाजात हे गीत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: पिक्चर क्लियर नहीं है.
3: अरे पर्दा ही मेला है.
4: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
6: हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. दिल्ली 6 या चित्रपटातलं हे गीत ऐकूयात. रेखा भारद्वाज, सुजाता मुजुमदार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात प्रसून जोशी यांची हे गीतरचना, संगीतबद्ध केली आहे AR रहमान यांनी.

एक अंक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत पलक मुंचल यांच्या आवाजात. यानंतर ऐकूयात डिअर जिंदगी या चित्रपटातलं हे गीत अरिजित सिंग यांच्या आवाजात.

अरिजित सिंग यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीत. आज शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात प्रभाकर काळे यांचं गायन आपण ऐकणार आहात. साथ संगत अशी आहे, तबल्यावर आहेत संदेश पोपटकर, व्हायोलिनवर शिरीष भालेराव आणि हार्मोनियमवर राजेंद्र झोरापूरकर. ऐकूयात प्रभाकर काळे यांनी गायलेला राग रामकली.

प्रभाकर काळे यांनी गालेला राग रामकली आपण ऐकलात. तबल्यावर संगत केली होती संदेश पोपटकर यांनी. व्हायोलिनवर होते शिरीष भालेराव आणि हार्मोनियमवर राजेंद्र झोरापूरकर. यानंतर ऐकूयात प्रभाकर काळे यांनी गालेला राग देसी.

श्रुतशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभाकर काळे यांचं गायन आत्ताच आपण ऐकलं. राग होता रामकली आणि देसी. तबल्यावर साथ संगीत दिली होती संदेश पोपटकर यांनी. व्हायलिनवर साथ संगीत दिली होती शिरीष भालेराव यांनी आणि हार्मोनियमवर साथ संगीत दिली होती राजेंद्र झोरापूरकर यांनी. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकत होतात.

कॉफी विथ गार्डियन हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो नमस्कार. कॉफी विथ गार्डियन या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत गार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत हृदयरोगांविषयी आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर निकुंज पवार. आपले प्रश्न आपल्या शंका आपण डॉक्टर निकुंज पवार यांना विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266 0712. हा STD कोड नक्की डायल करा जर आपल्याला आपल्या मोबाईलवरनं कॉल करायचा असेल किंवा नागपूरच्या बाहेरून कॉल करायचा असेल. श्रोताओ आप सुन रहे हैं कॉफी विथ गार्डियन ये लाईव्ह फोन इन प्रोग्राम. ये प्रोग्राम आप तक लेकर आते हैं गार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपुर. आज कॉफी विद गार्डियन इस प्रोग्राम में हम बातचीत करेंगे हृदय रोगों के बारे में. हमारे साथ है तज्ञ डॉक्टर निकुंज पवार और डॉक्टर सूर्य प्रकाश असावा. आप अपने सवाल अपनी शंकाएं डॉक्टर निकुंज पवार और डॉक्टर सूर्य प्रकाश असावा से पूछ सकते हैं. हमारे इस प्रोग्राम में सहभागी हो सकते हैं. उसके लिए हमारे फोन नंबर्स नोट कर लीजिए. फोन नंबर्स हैं 6940067 2560101 और 2529266. आप अगर अपने मोबाइल से कॉल कर रहे हैं या नागपुर के बाहर से कॉल करना चाहते हैं तो इन फ़ोन नंबर से पहले 0712 ये STD कोड ज़रूर डायल कीजिए. डॉक्टर निकुंज पवार और डॉक्टर सूर्य प्रकाश असावा नमस्कार.

0: पहले एक फोन ले लेते हैं फिर आगे बढ़ते हैं। हेलो,
1: हेलो, मी
0: नमस्कार,
1: भाग्यश्री काला बोलते नाशिक मधून।
0: बोला।
1: माझ्या मम्मीचा जो बीपी आहे ना सध्या आहे ना लो होतोय, एक वरचा 115 आणि खालचा 160 असतो। मग ते का होत सर?
2: नाही असं तुम्ही

0: हॅलो
1: नमस्कार.
0: सर, एक्सपेलर आणि करडईचं तेल काढलेलं आपल्या हार्टला कसं राहील आणि आपली जी झोप कमी होते 5 किंवा 6 तास तर ती सफिशियंट आहे का, तिचा अफेक्ट काय आहे? आणि
2: तुम्ही
0: तिसरी बेम्पेस्टा ही एक ऍडव्हान्स टॅबलेट, त्याच्याबद्दल एलडीएल साठी कसं
2: ते कोणत्या तेलाबद्दल विचारलं यांनी?
0: करडी करडी
2: करडी म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्यांना?
0: कॅपफ्लॉवर.
2: हा सर, ते आम्ही आताच सांगितलं ना, थोड्या वेळा आधीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याच्यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, त्यामुळे ते घेऊ शकतात पण लिमिटेड क्वांटिटी मध्ये जेवढं सजेस्टेड आहे त्यानुसार. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बेम्पेटोइक ऍसिड, ते एक नवीन कोलेस्ट्रॉल लोवरिंग मेडिसिन आहे. ते एक सेकंड लाईन मेडिसिन आपण म्हणत असतो. फर्स्ट लाईन जी ट्रीटमेंट आहे कोलेस्ट्रॉलसाठी ती आहे तुमचं वॉकिंग आणि एक्सरसाइज. सेकंड आहे स्टॅटिन्स, स्टॅटिन्स म्हणजे अटोरवास्टॅटिन, रोझोवास्टॅटिन. थर्ड त्याच्यामध्ये आलेले आहेत नंतर पुढे एझिटिमाइब आहे, बेम्बेडॉइक ऍसिड आहे, आणि फोर्थ आहे त्यामध्ये आणखी पीसीएसके इनहिबिटर्स किंवा काही जीन्स थेरपीज आहेत. तर ते आहे त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आहे, पण प्रायमरी बेसिकली स्टॅटिन्स. आणि त्यांचा तिसरा प्रश्न काय होता?
1: एक और फोन ले लेते हैं. हॅलो
3: हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब.
4: नमस्कार,
3: वाघ बोलतोय सर.
4: हा बोला
3: सर. तुम्हाला विचारायचं जसं पेसमेक,
1: हॅलो
4: पेस, हॅलो
3: कंडिशन मध्ये लावायला लागते व पेसमेकर लावल्यावर काही त्यांना लिमिटेशन येतात का, मर्यादा येतात का?
4: हो देखा, पेसमेकर जेव्हाही आपण हार्ट ब्लॉक म्हणतो किंवा पेशंटला दोन तीन कंडिशन्स असतात. एक तर ज्यांना कम्प्लीट हार्ट ब्लॉक होतं त्यांना पेसमेकरची गरज पडते. दुसरा म्हणजे ज्यांना आपण सडन सिंकोप असतं आणि सिंकोपमध्ये आपण बघितलं आपण त्यांचं हॉल्टर करतो आणि हॉल्टरमध्ये दिसतं त्यांना अधूनमधून लाँग पॉझेस असतात, ज्याला सिक्स सायनस म्हणतो की सायनस सिक्स झाला आहे, तर अधूनमधून तो जो एस ए नोड आहे त्याची फायरिंग चुकते आणि एक पॉज येतो आणि तो पॉज जर 3 किंवा 4 सेकंदाचे जास्त गेला तर तुम्हाला सिंकोप म्हणजे चक्कर येणं आणि बेशुद्ध पडण्याच्या 2 सेकंदात असं होऊ शकतं. अशा कंडिशनमध्ये आपण पेसमेकर टाकतो आणि पेसमेकर टाकल्यानंतर सहसा जर तुम्ही फिजिओलॉजिक पेसमेकर टाकलाय, जसं म्हणजे डीडीडी पेसमेकर म्हणजे एट्रियालाही आपण पेस करतो आणि व्हेंट्रिकललाही पेस करतोय, दोन्ही चेंबरला ड्युअल चेंबर पेसमेकर, तर ते फिजिओलॉजिक पेसमेकर असतात आणि जमेस्तर जे काही ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही करू शकता, त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन नसतं. फक्त जो रिस्ट्रिक्शन असतो जे आम आहे तुमचं ते खांद्याच्यावर नाही घ्यायचं पहिले 2-3 महिने. एकदा पेसमेकरची हिलिंग व्यवस्थित झाली त्याच्यानंतर तुम्ही तो आम वर घेऊ शकता, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण एक विग्रस जसं बॉलिंग ऍक्शन म्हणतो आपण क्रिकेटमध्ये, असे ऍक्शन्स करणं योग्य नाही, कारण काही पेसमेकरची बॅटरी खांद्यावरच ठेवतो आपण आणि तिथनं ती मायग्रेट होऊ शकते अशा ऍक्शन्समुळे. तर असे ऍक्टिव्ह ऍक्शन्स जे असतात ज्यांना सर्कमडक्शन आर्मचं करावं लागतं म्हणजे गोल गोल फिरावं लागतं बॉलिंग सारखं, तशी ऍक्शन्स नाही करावे. बाकी सर्व रुटीन तुमचं बाकी रुटीन राहतं.
1: बिलकुल. एक आणखी फोन घेऊयात. हॅलो,
0: तिसरा प्रश्न झोपेबद्दल होता की डायरेक्ट?
2: हा हा हा, बरोबर बरोबर. तर झोपेबद्दल असं आहे की तुमचे किती गाढ झोप लागलेली आहे, मी बरोबर विचारत होतो की तिसरा प्रश्न कोणता आहे, किती गाढ झोप लागलेली आहे ते सुद्धा. क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ स्लीप दोन्ही महत्वाचं आहे. तर मिनिमम 6 ते 7 तासाची झोप गरजेची असते. तुमच्या ऍक्टिव्हिटी लेवलवर सुद्धा डिपेंड असते. तुमचं जर मेहनतीचं काम असेल किंवा तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहे तर तुम्हाला जवळपास 7 ते 8 तास झोप घ्यावी लागत असते. आणि जर तेवढी ऍक्टिव्हिटी नाही आहे आणि तुम्हाला 5 तासानंतर सुद्धा एकदम चांगली झोप झालेली आहे, गाढ झोप झालेली आहे, उठल्यानंतर फ्रेश वाटत असेल, तर कोणाला 5 तास सुद्धा सफिशियंट असते. पण एक ॲव्हरेज 6 ते 7. आणि झोप ही खूप महत्वाची असते. मी तर हे सांगू इच्छितो की एक्सरसाइज करणाऱ्या पर्सनसाठी तर ती जास्त डबल महत्वाची आहे, कारण जो एक्सरसाइज करत आहे मेहनतचं काम करत आहे पण जर झोप व्यवस्थित घेत नाही आहे तर त्याची कार्डियक रिस्क जास्त वाढत असते, कारण बॉडीचं रिपेअर मेकॅनिझम हॉल्ट झालेला आहे.
1: बिलकुल बिलकुल. एक आणखीन फोन येतोय. हॅलो हॅलो हॅलो
5: हॅलो.
1: हा नमस्कार,
4: ऐकतोय मी. तुम्ही तुमचा रेडिओ सेट कमी करा जरा.
2: हृदयरोगाची जी पाठदुखी आहे ती जे सोबतचे दुसरे सिम्टम्स आहेत त्यावरनं ओळखता येते. पाठ दुखायला लागली, अचानक कपाळावर घाम फुटला आणि अंगावर घाम फुटला आणि दम लागायला लागला किंवा एकदम मूर्छितावस्थासारखं वाटलं, तर ते फक्त पाठदुखी आपल्या बोन्सची नसते, स्पाईनची नसते, तर ती हार्टची असू शकते. आणि बाकी तुमचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यावर सुद्धा आहे, जसं तुम्हाला बीपी आहे का, शुगर आहे का, डायबिटीज आहे का, त्यामुळे नाही का, जेव्हा आपण जेव्हा पाठदुखी फक्त म्हणत असतो पेशंट आणि एक सर्टन

0: रिस्क फॅक्टर्स आहेत त्याला हार्ट प्रॉब्लेम होण्याचे, तर त्याला आपण शंकेच्या नजरेने बघत असतो की ही पाठदुखी फक्त स्पाईनची आहे का पहिल्यांदा आपल्याला बघायला पाहिजे हार्टची आहे का असं आहे. आणि तिसरा प्रकारचा एक पाठदुखी आहे जेव्हा खूप भयंकर पाठदुखी होत असते, एकदम जसं टिअरिंग पेन म्हणतात त्याला, असं अचानक सुरू झालं तर ते हार्टपेक्षाही पुढे जाऊन एक मोठी धमनी असते आओर्टा, तर त्यामध्ये सुद्धा क्रॅक असण्याचे चान्सेस असतात. तर अशा प्रकारचे जे पाठदुखीचे जे प्रकार आहेत, आणि नंतर सर्वात कॉमन प्रकार आहे स्पाईनची पाठदुखी. असं नाही की प्रत्येक पाठदुखी आपण हार्टचा आहे का हार्टचा आहे का, तर ते मेनली तुमच्या डॉक्टरचं काम आहे की तुम्हाला कोणत्या दिशेने ट्रीटमेंट घेऊन जाणे, दिशा ठरवणे डायग्नोसिसची, तर ते तुमच्या डॉक्टरचं काम आहे.
1: अशी दोन तीन वेळा झालेली आहे गोष्ट, जेव्हा ते टेअरिंग पेन जेव्हा म्हटलं त्यांनी पाठीला, पाठीचा पेन ते एओर्टिक डायसेक्शन होता. आणि ओरिजिनल डायग्नोसिस, कारण काय एओर्टिक डायसेक्शन मध्ये जे रक्तवाहिनी असतात हार्टचे तेही ब्लॉक होतात, तर ईसीजी मध्ये तुम्हाला वाटतं हार्ट अटॅक आहे, तर एक ऑर्डिनरीत कुठेही गेलं तर असं, मग ते काय डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजन असतो. आणि ही जी कंडिशन आहे एओर्टिक डायसेक्शन, ती एक अत्यंत एमर्जन्सीची कंडिशन आहे. ते म्हणजे जर डायग्नोज झालं तर ताबडतोब त्याच वेळी ऑपरेशन करावं लागतं, नाही तर पेशंटचं जगण्याचे चान्सेस फार कमी होऊन जातात.
2: आपल्याजवळ शेवटचा अगदी 1 ते 1.5 मिनिट उरतो आहे, तेव्हा जाते जाते हम अपने पेशंट्स को क्या बताएंगे कि जानकारी रखना तो जरूरी है लेकिन उस जानकारी का उपयोग किस तरह से.
1: घबराइए मत, सबसे पहले अपने आप से सच बोलिए जी, सबसे इम्पोर्टेंट ये है, खुद से सच बोलिए. अगर आपको तकलीफ है तो वो आप ही जानते हो कि आपकी तकलीफ कैसे बढ़ रही है ओवर अ पीरियड ऑफ टाइम, कोई दूसरा नहीं जानता. आप अपने आप को अगर उस तकलीफ से छूटने के लिए धीरे धीरे अपनी एक्टिविटी कम कर रहे हो तो आप खुद जानोगे, तो उसमें आपकी सच्चाई जरूरत है. अगर आपको डॉक्टर पूछता है कि आपने अपनी एक्टिविटी कम करी, मैं बताता हूँ मेरे पास मेजोरिटी 50% लोग कबूलते हैं कि लास्ट 6 महीने में हमने हमारी एक्टिविटी कम कर दी, और ये इंटरव्यू में होता है. तो ये आप ध्यान रखिए, खुद से सच बोलिए और आपका हार्ट बहुत सेहतमंद रहेगा.
2: जी बिल्कुल. श्रोताओं, आप सुन रहे थे कॉफी विथ कार्डियन, ये लाइफ और इन प्रोग्राम. ये प्रोग्राम आप तक लेकर आए थे कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपुर. इस प्रोग्राम के लिए आज हमें तकनीकी सहयोग मिला सुभाष शास्त्रकार और मोहन हेडाऊ से, प्रस्तुति सहयोग मिला अतुल साखरकर का. प्रोग्राम के प्रस्तुतकर्ता थी संगीता अरसपुरे. डॉक्टर निकुंज पवार और डॉक्टर सूर्य प्रकाश असावा के साथ मैं कल्याणी गोखले अब आपसे इजाजत चाहती हूँ. नमस्कार.
1: नमस्कार.
2: कॉफी विथ कार्डियन लाइव फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी.

जयित्र जयित या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 10:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गोकुळ.

0: नमस्कार छोट्या दोस्तांनो, तुमच्या आवडत्या गोकुळ कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. खेळ, मजा, नवीन गोष्टी आणि धमाल शिकणं घेऊन आम्ही पुन्हा आलो आहोत. चला खेळ खेळूया या खास मालिकेमध्ये. मित्रांनो, खेळ म्हणजे फक्त जिंकणं किंवा हरवणं नसतं, तर शिस्त, आत्मविश्वास आणि स्वतःचं संरक्षण शिकण्याचं सुंदर माध्यम असतं. आणि आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका खास खेळाविषयी, कराटे. हो, कराटेमुळे शरीर मजबूत होतं, मन एकाग्र राहतं आणि आत्मविश्वासही वाढतो. चला तर कराटे या खेळाची रंजक माहिती जाणून घेऊया तज्ज्ञ स्वप्नील चौरागडे यांच्याकडून.
1: सर्व बालमित्रांना स्वप्नील चौरागडेचा नमस्कार. जगात आपण अनेक खेळ खेळतो, जसे की क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, स्विमिंग, फुटबॉल आणि बरेच काही. आणि या खेळाबद्दल आपणा सर्वांनाच माहिती आहे, परंतु काही खेळ असे आहेत जे आपल्याला लढायला आणि स्वतःचं रक्षण करायला शिकवतात. अशाच एका लोकप्रिय खेळाबद्दल आज आपण जाणून घेऊया, तो म्हणजे मार्शल आर्ट. बालमित्रांनो, मार्शल आर्ट या खेळाचा प्रवास मी सुद्धा खेळाडू म्हणूनच

सुरू केला. हा प्रवास मी व्हाईट बेल्ट ते ब्लॅक बेल्टपर्यंत केला आणि या खेळ प्रकारात मी अनेक पुरस्कारसुद्धा प्राप्त केले आणि मी आज या खेळाचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमात मी तुम्हाला मार्शल आर्ट या खेळाबद्दल काही माहिती सांगणार आहे. मार्शल आर्ट हा एक असा खेळ आहे ज्याचे प्रशिक्षण स्वतःच्या रक्षणासाठी आणि आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्याकरिता आपण घेतो. मार्शल आर्ट या खेळाबद्दल आपण सर्वांना थोडीफार माहिती आहेच, पण आपण जेव्हा मार्शल आर्ट या खेळाचं अध्ययन करतो आणि या खेळ प्रकाराला आणखी समजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समजते की या खेळाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे काही नियम आहेत किंवा त्याचे काही विशिष्ट गुण आहेत. मार्शल आर्ट हा एक असा क्षेत्र आहे ज्याचे नियमित प्रशिक्षण घेतल्यास किंवा प्रॅक्टिस केल्याने व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपाने स्वस्थ राहू शकते. व्यक्तीमध्ये शारीरिक आणि मानसिक स्थिरतासोबतच स्वतंत्रता, अनुशासन आणि सद्भावनेचाही निर्माण होतो. बालमित्रांनो, आता आपण मार्शल आर्टचे काही वेगवेगळे प्रकार जाणून घेऊया. मार्शल आर्ट्सचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा आपला एक इतिहास आहे. प्रकार म्हणजे कराटे, जुडो, तायक्वांडो, वुशू, कुस्ती, मिक्स बॉक्सिंग, थाई बॉक्सिंग, सिकई बॉक्सिंग, आणखी बरेच काही जसे की बुडो, सिलंबम, मर्दानी, युनिफाईड, आणखी बरेच. बालमित्रांनो, प्रत्येक खेळाचा आपला एक इतिहास आहे आणि प्रत्येक प्रकाराचे आपले नियम, त्यांचे पद्धती, त्यामध्ये वापरलेली भाषा आणि टेक्निक्ससुद्धा वेगवेगळ्या आहेत. जसे की आपण बघतो, कराटे हा मार्शल आर्टचा आक्रमक प्रकार आहे, तर जुडो हा मार्शल आर्टचा पूर्णपणे बचावात्मक प्रकार आहे. कराटेचा उद्देश गुण मिळवण्यासाठी पंच, किक आणि थ्रोचा वापर करून आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करणे आहे. कराटे हा एक लढाऊ शारीरिक क्रियाकलाप असल्याबरोबरच कराटे अत्यंत कुशल आणि रणनीतिक खेळ आहे आणि कराटे स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सर्व स्पर्धकांकडे उच्च स्तरावरील कौशल्य, अनुभव, वेग आणि कौशल्य असणे आवश्यक आहे. कराटे हा एक जापानी शब्द असून त्याचा अर्थ करा म्हणजे रिकाम्या, टे म्हणजे हाताने असा होतो. कराटे या खेळात खेळाडू शस्त्राविना खेळतो आणि शस्त्राविना स्वतःचे संरक्षण करू शकतो. याचाच अर्थ होतो की रिकाम्या हाताने आपला स्वतःचं रक्षण कसं करायचं. बालमित्रांनो, कराटेचा उगम 17व्या शतकात ओकी नावामध्ये झाला आणि जपानमध्ये हा खेळ 1920 उदयास आला. शोतोकान कराटेचा संस्थापक गिचिन फुनाकोशी यांना कराटेचे जनक मानले जाते. जपानच्या मुख्य बेटांवर ते कराटे सादर करत असायचे म्हणून त्यांना कराटे लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते आणि त्यांना कराटेचे जनक असे मानले जाते. कराटे खेळाचे नियम. बालमित्रांनो, कराटे खेळाडूंची काही वर्गवारी केली जाते, ती म्हणजे पट्ट्यांच्या रंगावरून केली जाते आणि ती वर्गवारी जसं पांढरा रंग प्रशिक्षणाला सुरुवात करणारे, पिवळा रंगाचा पट्टा थोडेफार प्रशिक्षण घेतलेला जो विद्यार्थी असतो, केसरी रंग काही प्रमाणात प्रशिक्षित, हिरवा रंग नवीन तंत्र आणि नवीन कौशल्य शिकलेला, निळा रंग कराटेबद्दल विशिष्ट कौशल्य शिकलेला, लाल रंग प्रावीण्यप्राप्त असलेला खेळाडू, काळा रंग विशेष प्रावीण्यप्राप्त असलेला खेळाडू. बालमित्रांनो, आपण आता हे जाणून घेऊया की या खेळासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागतात. कराटे किंवा कुठलाही मार्शल आर्ट खेळायसाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचा पायजामा आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्याच्यावर आपल्या योग्यतेनुसार वेगवेगळ्या रंगाचे पट्टे, जसे की पांढरा रंग, पिवळा रंग, केसरी रंग, हिरवा रंग, निळा रंग, लाल रंग आणि काळा रंग. बालमित्रांनो, याच्यासोबतच मी तुम्हाला या खेळाचे काही फायदे जे तुम्हाला या खेळानंतर होणार आहेत त्याच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. मार्शल आर्टचा प्रशिक्षण घेणे आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने, तो पुरुष असो किंवा स्त्री, लहान असो किंवा मोठा, प्रत्येकानेच या खेळाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आज आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी काही ना काही आपल्याला अडचण दिसून येतात आणि त्या अडचणींना

0: मात घालण्यासाठी आपल्याला मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणे हे गरजेचे आहे. मार्शल आर्ट फक्त लढण्यासाठी नव्हेच तर कॉम्पिटिशन्स जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण मार्शल आर्टचा आपल्याला खूप काही फायदा होतो. याच्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या स्तरावर आपण कॉम्पिटिशन्समध्ये जाऊन तिथे प्रावीण्य प्राप्त करून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास आणि शारीरिक विकाससुद्धा करू शकतो. बालमित्रांनो, जसं मी सांगितलं की मार्शल आर्टचा प्रशिक्षण घेणे आजच्या काळाची गरज आहे, तर मार्शल आर्टच्या प्रशिक्षणाची सुरुवात कशी करायची, तर याच्यामध्ये काही वेगवेगळ्या स्तर असतात. जसं सुरुवात व्हाईट बेल्टनी होते आणि जेव्हापर्यंत आपण हा स्तर पूर्ण करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला पुढच्या लेवलवर जाता येत नाही. यासाठी आपल्याला खेळाचा भरपूर अभ्यास आणि त्याची परीक्षा द्यावी लागते आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच आपल्याला पुढच्या रंगाचा बेल्ट प्राप्त होतो. संपूर्ण मार्शल आर्ट म्हणजे ब्लॅक बेल्टपर्यंत पोहोचायला आपल्याला कमीत कमी 4 ते 5 वर्ष लागतात. बालमित्रांनो, आजकाल आपण बघतो जवळपास सर्वच शाळा आणि महाविद्यालयामध्ये मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट प्रशिक्षण वर्ग सुद्धा उपलब्ध आहे आणि या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पुढे येत आहे. याला कारण फक्त शारीरिक स्वास्थ्यच नाही तर यात तुम्हाला करिअरसुद्धा करता येतो. मार्शल आर्टच्या या खेळात करिअर करणे म्हणजे तुम्ही एक उत्तम खेळाडू म्हणूनसुद्धा यात करिअर करू शकता. सोबतच मार्शल आर्ट्स प्रशिक्षक म्हणूनसुद्धा करिअर संधी उपलब्ध आहे. तर बालमित्रांनो, तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे हा खेळ नॅशनल, इंटरनॅशनल तसंच ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळला जातो. या खेळाची व्याप्ती जगविख्यात आहे. बालमित्र मैत्रिणींनो, या खेळाकरिता मुले आणि मुलींना समान संधी उपलब्ध आहे. मित्रांनो, हा खेळ खेळायचे विविध फायदेसुद्धा आहे. हा खेळ फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. या खेळामध्ये इच्छाशक्ती प्रबल होते, सोबतच आत्मविश्वास सुद्धा वाढतो. या खेळामुळे कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्रता वाढविण्यास सुद्धा मदत होते. बुद्धीला चालना देणारा हा खेळाचा प्रकार आहे. तर बालमित्रांनो, असा हा आपला मार्शल आर्ट्स खेळ आहे. मी आपल्याला या खेळाची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि मला आशा आहे की आपल्यातील बरेच बालमित्र मैत्रिणी या खेळासाठी पुढे येतील. तेव्हा नक्की या खेळाचा आणि यातील करिअरचा विचार करा. नमस्कार, धन्यवाद.
1: तर बालमित्रांनो, आज आपण कराटे या खेळाविषयी खूप छान आणि उपयुक्त माहिती जाणून घेतलीत. कराटे आपल्याला फक्त खेळ शिकवत नाही तर शिस्त, संयम, आत्मविश्वास आणि स्वतःचं रक्षण करण्याची ताकदही देतं. आणि या कराटे विषयाबद्दलची माहिती आज आपल्याला दिली आहे तज्ज्ञ स्वप्नील चौरागडे यांनी. यानंतर आता ऐकूया आपल्याच आवडीचं हे गीत.

मग छोट्या दोस्तांनो, खेळा, शिका आणि निरोगी रहा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. पुन्हा भेटूया गोकुळ या कार्यक्रमात. तोपर्यंत निहास लोखंडेला द्या राजा. नमस्कार. शुभ दिनम.

गोकुळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 10:50 होत आहेत. स्थानीय सूचनांमध्ये हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना ऐकूयात. पूर्वा प्रकाश गायकवाड ही 19 वर्षांची युवती घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा असून चेहरा गोल आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास तिच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता: प्रकाश गायकवाड, प्लॉट नंबर 16, शिर्डीनगर संजुबा शाळेजवळ, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर इथं संपर्क साधावा. नेहा निखिल ठाकरे ही 23 वर्षांची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा असून चेहरा लांबट आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास पतीला कळवण्यासाठी पत्ता: निखिल गणेश ठाकरे, प्लॉट नंबर 76, चंदन शेषनगर हुडकेश्वर, किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर इथं संपर्क साधावा. मंजू फुलचंद गजबिये ही 48 वर्षांची महिला बेपत्ता आहे. उंची 5 फूट, बांधा मजबूत असून रंग सावळा आहे. हिचा चेहरा गोल असून हिला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास तिच्या मुलीला कळवण्यासाठी पत्ता: सोनिया राजकमल गजबिये, न्यू खलाशी लाईन कामठी, किंवा पोलीस स्टेशन जुनी कामठी इथं संपर्क साधावा. प्रियंका गोपाल दुपारे ही 35 वर्ष वयांची महिला बेपत्ता आहे. उंची 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा असून हिला हिंदी आणि मराठी भाषा बोलता येतात. अशा महिलेविषयी माहिती मिळाल्यास कळवण्यासाठी पत्ता: ललित किशोर उके, प्लॉट नंबर 1623, मायानगर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा.

राजकुमार दामोदरराव भोयर हे 45 वर्षांचे गृहस्थ राहत्या घरून निघून गेले आहेत. उंची 6 फूट, बांधा सडपातळ असून चेहरा लांब आहे. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता: लक्ष्मी राजकुमार भोयर, राहणार सिरसपेठ नागपूर, किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा इथं संपर्क साधावा. बंटी चरणदास वाकडे हे 45 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहेत. उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा असून चेहरा गोल आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. यांच्याविषयी काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन बेल तरोडी इथं संपर्क साधावा. कश्यप वामनराव कोसारे हे 66 वर्षांचे गृहस्थ दिल्लीवरून बेपत्ता आहेत. झेरॉक्स मशीन घ्यायला जातो असे सांगून ते दिल्लीला गेलेले होते. उंची 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा असून चेहरा लांबट आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ कुठे आढळल्यास त्यांच्या मुलाला कळवण्यासाठी पत्ता: निखिल कश्यप कोसारे, प्लॉट नंबर 677, पवन नगर, यशोधरा नगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन यशोधरा नगर इथं संपर्क साधावा. एका मृत व्यक्तीबद्दलची ही सूचना: दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी अंदाजे 8:05 इटारसी पुलाखाली मालगाडीची धडक लागून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. उंची साधारण 5 फूट, रंग सावळा असून चेहरा लांबट आहे. अशा मृत व्यक्तीबद्दल कुणाला माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन सदर नागपूर इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. आता जाणून घेऊयात रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:05 आपल्या नियोजित वेळी येईल. 2 वाजता येणारी 22845 पुणे हताई एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 9:05 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12967 जयपूर एक्सप्रेस 11:10 आपल्या नियोजित वेळी येईल. 11:20 येणारी 12809 हावरा मेल नियोजित वेळेच्या 5 मिनिट उशिरा, तर 11:30 येणारी 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 6 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 12626 केरला एक्सप्रेस 11:50 12622 तमिलनाडू एक्सप्रेस 1:10 22354 हमसफर एक्सप्रेस 1:10 आपल्या नियोजित वेळी येतील. 8:10 येणारी 22512 कर्मभूमी एक्सप्रेस 5:01 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12:55 येणारी 12409 गोंडवना एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 22 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 18029 लोकमान्य टिळक टर्मिनल शालिमार एक्सप्रेस 1:20 आपल्या नियोजित वेळी. 2 वाजता येणारी 12810 हावरा मुंबई मेल नियोजित वेळेच्या 8 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 22827 पुरी सुरत एक्सप्रेस 2:50 आपल्या नियोजित वेळी येईल. 1:35 येणारी 18030 शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल 1:17 उशिरा येण्याची शक्यता आहे. 22691 राजधानी एक्सप्रेस 3 वाजता. 22404 नवी दिल्ली पाँडिचेरी 3:10 20912 वंदे भारत एक्सप्रेस 3:20 आपल्या नियोजित वेळी. 3 वाजता येणारी 22815 बिलासपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 24 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 3:55 येणारी 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. तर 12:10 येणारी 03251 दानापूर स्पेशल 4:13 उशिरा येण्याची शक्यता आहे.

22940 बिलासपूर ओखा सुपरफास्ट 5:45 12136 नागपूर पुणे 6 आणि 12833 हावरा मुंबई आपल्या नियोजित वेळी 6:05 रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 44.4 सेल्सिअस सरासरीपेक्षा 0.1 कमी नोंदवलं गेलं. किमान तापमान 29.0 सेल्सिअस सरासरीपेक्षा 0.8 सेल्सिअसनी कमी नोंदवलं गेलं. येणाऱ्या 24 तासात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमाल तापमान 45 तर किमान तापमान 26 सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. वेळ लक्षात घ्या, यावेळी ठीक 11 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार. आपल्याशी मारायला गप्पा ऐकवायला आपल्याला छान छान गाणी आजचा गाता रहे मेरा दिल घेऊन आले आहे मी कल्याणी. श्रोतेहो, आज 18 मे. 18 मे हा सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचा स्मृती दिवस. चला तर मग आजचा गाता रहे मेरा दिल त्यांच्या आठवणींना समर्पित करूया. त्यांच्या चित्रपटातली काही छान छान गाणी ऐकूयात आणि जाणून घेऊयात सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांच्याबद्दल थोडंसं.

अरे संसार संसार या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं तर सुधीर फडके, सुरेश वाडकर्णी, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरांमध्ये जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतेहो, रीमा लागू या बहुगुणी कलावंताला आपण अनेकदा अनेक ठिकाणी अनेक रूपांमध्ये पाहिलेलं आहे. यांचे अनेक रोल आपल्या अगदी मनात घट्ट बसलेले आहेत. रीमा लागू यांना अभिनयाचं बाळ कडू मिळालं त्यांच्या घरातूनच. त्यांचा जन्म झाला 21 जून 1958 साली मुंबईला, आणि घरातच म्हणजे त्यांची आई

ही त्या काळची प्रसिद्ध अशी नाट्य कलाकार होती. त्यांचं नाव मंदाकिनी भडभडे. आईच नाटकांमधनं काम करायची, त्यामुळे अभिनय जणू काही रीमाच्या रक्तात वाहत होता असं म्हटलं तरी चालेल. आणि मग रीमानं जर नाट्यक्षेत्रात अभिनय क्षेत्रातच आपलं करिअर करायचं असं ठरवलं तर त्यात वावगं ते काय होतं.

नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीतबद्ध केलं होतं जितेंद्र कुळकर्णी यांनी. श्रोते हो, रीमा लागू यांचा आज स्मृती दिवस, त्यामुळे आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण त्यांच्या स्मृतींना वंदन करूयात, त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊयात. रीमा लागू यांना घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यामुळे त्यांनी आपलं करिअर

अभिनय क्षेत्रात करायचा निर्णय घेतला, पण त्यापूर्वी त्यांनी अनेक वर्ष बँकेमध्ये सुद्धा काम केलं. पण हळूहळू नाटकातलं काम, लोकप्रियता हे वाढत गेलं आणि त्यामुळे अभिनय आणि बँक याच्यात समतोल साधणं कठीण व्हायला लागलं. तेव्हा त्यांनी बँकेतली नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात द्यायचा असा निर्णय घेतला. रीमा लागू यांच्या अभिनयाची सुरुवात अर्थातच शाळा, कॉलेज, नाटक, एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा, व्यावसायिक नाटक, त्याच्यानंतर मालिका आणि त्याच्यानंतर चित्रपट असा त्यांचा हा प्रवास. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. एवढंच नव्हे तर आपल्या

द्यायचा असा निर्णय घेतला. रीमा लागू यांच्या अभिनयाची सुरुवात अर्थातच शाळा, कॉलेज, नाटक, एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा, व्यावसायिक नाटक, त्याच्यानंतर मालिका आणि त्याच्यानंतर चित्रपट असा त्यांचा हा प्रवास. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. एवढंच नव्हे तर आपल्या संयत अभिनयाचा पगडा त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बसवला.

जीवलगा या चित्रपटातलं हे गीत होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. प्रवीण दवणे यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अनिल मोहिले यांनी. श्रोतेहो, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर रीमा लागू यांनी अनेक नाटकांमधनं भूमिका साकारल्या. की दिल अभी भरा नाही, घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, छापा काटा, झाले मोकळे आकाश, ती फुलराणी, तो एक क्षण, पुरुष, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, शांतेचं कार्ट चालू आहे, सासू माझी ढासू, सौजन्याची ऐशी तैशी, ही काही नाटकं ज्याच्यातनं रीमा लागू प्रेक्षकांसमोर आल्या. ही नाटकांची नावं पाहून आपल्या लक्षात येतं की सामाजिक नाटकांमध्येच नव्हे तर विनोदी नाटकांमध्ये सुद्धा रीमा लागू यांनी भूमिका केल्या आणि सशक्तपणे त्या प्रेक्षकांच्या समोर आल्या, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

शुभमंगल सावधान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेलं. प्रवीण दवणे यांची ही गीतरचना. संगीतबद्ध केली होती अनिल मोहिले यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपट, मराठी नाटकं

आणि त्याच्यानंतर दूरचित्रवाणीवरील मालिका मराठी आणि हिंदी सुद्धा म्हणजेच टी व्ही सिरियल्समधून सुद्धा रीमा लागू या घराघरात पोचल्या. खानदान, तू तू मै मै, दोर दो पांच, नामकरण, श्रीमान श्रीमती ही काही नावं आपल्याला प्रामुख्यानं लक्षात आहेत. आणि हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचं तर हिंदी चित्रपटामधल्या आईच्या ठराविक अशा व्यक्तिरेखेला छेद देत एक वेगळ्याच स्वरूपाची आई रीमा लागू यांनी उभी केली. हम आपके है कौन, मैंने प्यार किया, हम साथ साथ है यातली एक ग्लॅमरस सुंदर प्रेमळ आई तर त्यांनी साकारलीच, पण त्याचबरोबर वास्तव सारख्या चित्रपटातली एक करारी अशी आई आपल्या अभिनयातून त्यांनी जिवंत केली. अभिनयाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारी रीमा लागू ही अत्यंत गुणी अशी अभिनेत्री 18 मे 2017 रोजी आपल्यातून निघून गेली. पण तिच्या कार्याच्या रूपानं ती सतत आपल्यामध्ये राहणार आहे, आपल्या मनात राहणार आहे आणि तिचा अभिनय सतत आपल्या सगळ्यांना तिची आठवण करून देत राहणार आहे. आज गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात त्यांना वंदन करूयात, त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊयात आणि इथेच थांबूयात. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी कार्यक्रम विभावरी.

0: गया। श्रोताओं, अभी आप सुन रहे थे फिल्म हम दोनों का ये गीत। गायक कलाकार थे मोहम्मद रफी, गीतकार साहिर और संगीतकार थे जयदेव। इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता थे सुरेंद्र पाटिल। अब वक्त हो चला है आपसे विदा लेने का, तो आज्ञा दीजिए आपके अपने रेडियो दोस्त आदेश जैन को। नमस्कार।
1: विभावरी हा हिंदी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वर संध्या 2026 याविषयीचं एक निवेदन। आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे। या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं आपण ऐकू शकाल। संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्स स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवायची आहेत। स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे। निवेदन संपलं। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आमचा यानंतरचा कार्यक्रम वनिता मंडळ आमच्या मुंबई केंद्रावरून काही क्षणातच।

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्त्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत,

0: श्रोत्यो, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट

0: लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात एम ए पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी बी एड पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती के सी गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे संभाषण करण्यात नेमकी अडचण कुठे येते?
1: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ॲक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ, आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
0: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ, आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
0: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं, शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
1: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये एक छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचं आहे. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ, हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
0: अनेक वेळा शब्द माहिती असतात, पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन, तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
1: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे.

0: रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल, यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग, म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे.

0: ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाही आहे. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
1: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला कीच विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले, म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
0: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, ह्या गोष्टींचं प्राथमिक ज्ञानसुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
1: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
0: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचंय वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचेत. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निकसुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचेत. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
1: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात, किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
0: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की तुम्ही ॲक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एकावेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. ॲन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चारसुद्धा येतात. तुम्ही त्यांची मदत घेऊ

0: होऊ शकतात.
1: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिसनिंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ, व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तरं तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाही. तर या लिसनिंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
0: लिसनिंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिसनिंगमुळेच, म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिसनिंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ॲक्टिव्ह लिसनिंगमुळे समजतात.
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता. स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं, प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
1: आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते. कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी ही महत्त्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही. फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ,

0: एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन, किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनटं बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रिडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचं आहे आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचं आहे, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तुम्ही म्हणालात तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत, या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंटमधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाही आहेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या, त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: अगदी बरोबर. पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची

0: भूमिका नेमकी कशी असते?
1: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्त्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग वाचन ही किती महत्त्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा, कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचण्याबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये. मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
0: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचं आहे?
1: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशावेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशावेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ते भाषा शी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
0: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो, तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
1: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग चार दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज, दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं, अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे. पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही आहे, पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो. 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर, 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
0: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल?
1: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स.

0: म्हणजे आत्मविश्वास आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे पण नक्की करायचे, चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका, अगदी कीप इट सिंपल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: श्रोतहो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग रूप गंध स्पर्श नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो. त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहजच पूर्ण म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवाभिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला

गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलंय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलनशक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नर पोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक हळुवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतर यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्यापुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग, ढोल, लेझिम ह्याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ, पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्गचक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्त्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी

लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ज्ञांनी विवेचन केलंय. उदाहरणार्थ आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्री रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरंच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत मालवत. ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावेपाठच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा हं. वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला ये आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई दादा आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची,
पाय पळतायत रे.

0: तुझे, मी म्हणायचा मग तुझे नाही का पळत. मला स्मरते नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच केल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळुवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी अस्मिता वाहिनीसह मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचे

512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. पाच देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिल कुमार

पवार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी CIFS चे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची

चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: महाराष्ट्र दिनी बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठेत 58,71,000 किलो रेशीम कोषची आवक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: बीड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जनगणना 2027 अंतर्गत घर सूचीकरण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं पार पडल्यानंतर आता प्रगणक घरी येऊन आपली माहिती नोंदवून घेणार आहेत. यावेळी नागरिकांनी शासनानं निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित 33 प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी. बीड जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी रहावा यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजना तसंच विकास कामांना गती देण्याची सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 27 विभागांचा आढावा घेतला. दरम्यान सोनवणे यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासंदर्भातही आढावा बैठक घेतली. येत्या 15 ऑगस्टपर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण मार्गावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असंही त्यांनी सूचित केलं. बीड शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरातली रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं. बालेपीर परिसरात मशिदीजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रखडलेला रस्ता आणि नालीकामांबाबत तसंच अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासंदर्भातली मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. रखडलेली कामं 1 महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षानं दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548C वरील धारूर घाट इथं वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात

0: झाली या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत यावेळी चर्चा झाली. बीड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शीनाका रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं. यावेळी 1209 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. बीड जिल्ह्यातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 2021 मध्ये बीड बाजार समितीत प्रथमच रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ सुरू केली होती. यावर्षी या केंद्रात 56,129 शेतकऱ्यांकडून 58,71,404 किलो रेशीम कोषची आवक झाली असून त्यातून 267,83,59,000 रुपयांची उलाढाल झाली आहे. बीड येथील विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वरदान ठरलं आहे. या केंद्राचं रुपांतर रेशीम पार्कमध्ये व्हावं अशा संदर्भातला विस्तारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती सरला मुळे यांनी दिली. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हप्ते न मिळाल्यानं गरिबांच्या स्वप्नातील घरांची बांधकामं अर्धवट अवस्थेत असून हक्काच्या निवाऱ्यासाठी लाभार्थ्यांना आता पावसाळ्याच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची भीती सतावत आहे. या गंभीर प्रश्नी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली असून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केली. केज तालुक्यातल्या मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला. बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवली. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर सोनोग्राफी मशीन तसंच 5 लाख लिटर पाणीसाठा तलावाचं लोकार्पण करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात गिरधर श्रीराम बावणे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला डहाका.

आताच आपण गिरधर श्रीराम बावणे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला डहाका ऐकलात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, काल कृषीवाणीतून आपण बघितलं होतं की आपल्या उभ्या फळझाडीतील मातीचा प्राधिक नमुना हा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, यासाठी आपण झाडांची निवड कशी करावी। लक्षात घ्या, या अनुषंगानं अजून आपण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून आलेली अधिकची माहिती लक्षात घेऊया। शेतकरी बंधूंनो, जमिनीतून अन्नद्रव्याची उचल करून ती झाडांना पुरवण्यासाठी 80% अन्नद्रव्य पोषक म्हणजेच फिडर मुळे जी असतात ती सर्वच बहुवर्षायू फळ पिकांच्या बाबतीत जमिनीच्या वरच्या 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत असतात। ही बाब अतिशय महत्वाची आहे। या खोलीच्या भागाला मूळ परिवेश म्हणजेच हायड्रोस्फियर असं म्हटलं जातं। याच भागातील माती आपण तपासणीसाठी घ्यायची असते। फळझाडांची अन्नशोषक करणारी मुळं जी आहेत ती फळझाडांच्या बाह्य फरिगापर्यंत पसरलेली असतात। आता हा बाह्य फरिग म्हणजे काय, तर सूर्य डोकावर असताना झाडांची सावली ज्या भागात पडते ती जागा, आणि म्हणूनच साधारणतः झाडाच्या बुंद्यापासून 2 ते 3 फूट अंतराची जागा सोडून ज्या भागात झाडाची सावली पडते अशा परिघापर्यंतच्या गोल पट्ट्यातून आपण मातीचा नमुना हा घ्यायचा असतो। लक्षात घ्या, जमिनीचा पृष्ठभागावर जर काही काडी कचरा असेल, दगड असेल, तर ते आपण हातानं बाजू करून घ्यावेत आणि निवडलेल्या जागी साधारणपणे 30 सेंटीमीटर खोल असा खड्डा आपण टिकास किंवा मग कुदळीच्या मदतीनं खणून घ्यावा। यासाठी खड्डा रिकामा करून त्या खड्ड्याच्या कडेची 2 ते 3 सेंटीमीटर जाडीची माती किंवा मग खाप आपण ज्याला म्हणतो ती स्वच्छ खुरप्याच्या मदतीनं किंवा मग टोकदार लाकडी काठीच्या मदतीनं वरपासून तळापर्यंत खरडून घ्या। या खड्ड्यातून साधारणपणे 1/2 ते 1 किलो मातीचा नमुना आपल्याला घ्यायचा असतो। अशा रीतीनं फळबागेतील निवड केलेल्या सर्व फळझाडांच्या खालची खड्डे खोदून आपण खड्ड्यातील माती जी आहे ती एका घमेल्यात एकत्र करून घ्यावी। त्यामधून काडी कचरा, दगड

0: गोटे हे वेगळे करून घ्यावेत. गोणपाटावर मातीला गोलाकार पसरवून आपण बोटानं या ढिगाचे चार समान भाग करावेत. या समान चार भागातून समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग जे आहेत ते पुन्हा एकदा मिसळून चार भाग करून पुन्हा त्यातील दोन भाग आपण काढून टाकावे. याप्रमाणे अंदाजे अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत आता सांगितलेली क्रिया ही आपण करत राहावी. माती जर हलकी ओलसर असेल तर ती सावलीत वाळून घ्यावी. वाळलेली अर्धा किलो माती आपल्याला प्रयोगशाळेत पाठवायची असते. हा नमुना आपण स्वच्छ कापडी पिशवीत भरून घ्यावा. या मातीच्या नमुन्यासोबत आपण आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, शेताचं ठिकाण, गटक्रमांक, फळपिकाचं नाव, नमुना घेतल्याची तारीख आणि तपासणी करावयाचे गुणधर्म ही सर्व माहिती आपल्याला प्रयोगशाळेत लिहून द्यावी लागेल. लक्षात घ्या, फळपिकाच्या काढणीनंतर जमिनीत ओलावा नसताना तसंच पाण्याचा ताण देणं आवश्यक असलेल्या फळपिकासाठी पाण्याचा ताण सोडण्याआधी आणि महत्वाचं म्हणजे शेणखत किंवा रासायनिक खत टाकण्याच्या आधी आपण फळबागेतील मातीचा नमुना काढून घ्यावा. माती परीक्षण अहवालाची वैधता साधारणतः 2 ते 3 वर्षापर्यंत असते आणि म्हणूनच फळबागांसाठी किमान 2 ते 3 वर्षांनी माती परीक्षण आपण करून घ्यावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी कळवल्याप्रमाणे फळबागेतील मातीचा नमुना घेऊन आपण माती परीक्षण करून घेऊया.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी
2: ग्रामीण भागातील
3: मिनिट झाली. पुनप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
4: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
5: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडवून होण्यास मदत होते. पवनमुक्त आसन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे. मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळूवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकत्र जुळवावेत. हात शरीरालगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगत मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार,

0: रक्तदाब, मूळव्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुफ्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवित असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा, श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावे. हात जागेवर घ्यावेत. पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावे. खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तान पादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव.

0: दुपारचे 2:10 झालेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढे जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाही तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळं आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं कारण त्यांची सुपीकता कमी होईल आहे. पाण्याच्या कमतरतेमुळं पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे कारण चारी बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड

0: फ्रान्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते, पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोते, दुपारचे 2:15 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

दुपारचे 2:30 वाजलेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन, राग भीम पलास. त्यांना तबला साथ केली आहे अमित चौबे यांनी. मध्यलयगत, रूपक तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन, राग भीम पलास.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी 1 जण स्थापत्य अभियंता असून 1 जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून 3री भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन

मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आर एस पी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सी एम पीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद 3र्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान

0: परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz AIR मराठी डीटेच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील श्रोते हो तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या डीटेच उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजता आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची द्वैवार्षिक निवडणूक 18 जूनला होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर केलं. याबाबतची अधिसूचना येत्या

येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या लातूरमधल्या क्लास संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली तसंच संशयित दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

तसंच ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी श्रोते हो पण ऐकता आहात. न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. सायंकाळचे 5:02 आणि 47 सेकंद झाले आहेत. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती ऐकूया. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहे मेहमानन से लरिए. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहे काहे मान करो. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. ऐकूया योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती.

योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग सामावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदी चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साध आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं. आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं काय, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्स मध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात. प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी यातून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी. पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो. काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण. आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलंय, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आलीय, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शन बद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते. आणि जेव्हा अपेक्षे इतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतः

ला विसरून जातो. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाहीये. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते, शांत बसणं कठीण होतं, एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

नाही असं असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं. पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे, पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो, जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला, पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय. प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे, आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात, पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: ती परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक गावात नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी राज्य सरकारनं जलसंधारणासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली. नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांनी गाव आणि पाण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं. याशिवाय त्यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाच्या विस्ताराची माहिती दिली.
1: की सगळे मिळून आपण काम, वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर ज्या काम करत असतील तर आपण एकमेकाला जोडून घेऊया. मला काय करता येईल, तुम्हाला काय करता येईल, आपण सगळे मिळून असे टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या बरोबर आपला एमओयू झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता शहर सांभाळतात.
0: नाम फाउंडेशनचे सचिव मकरंद अनासपुरे यांनी शाळा महाविद्यालयात जलसंधारण प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे समाजानं संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज व्यक्त करत निसर्गाचा आपण विचार केला नाही तर निसर्गही आपला विचार करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या परिषदेत जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध जलप्रहरींचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा गोंदिया, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर दौऱ्यात विदर्भ विभागीय समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीत भारत सरकारचा वाटा 60% करण्यात आला असून राज्याचा वाटा 40% आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. वर्ष 2024-25 विदर्भात 422 आणि 25-26 458 अॅट्रॉसिटीच्या घटना घडल्या असून दलित कुटुंबातील कुणाचा खून झाला असल्यास त्या घरातील एकाला राज्य सरकारकडून नोकरी दिली जाते. अशा घटनांपैकी 77 जणांना विदर्भात नोकरी मिळाली आहे असं आठवले यांनी सांगितलं. तसंच 70 शासकीय वसतिगृहात 7160 विद्यार्थी शिकत असून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत वर्षाला 60,000 रुपये मिळत असून नागपुरात 5120 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली. जनगणनेत धर्मांतरित बौद्धांना धर्मबौद्ध आणि अनुसूचित जातीतील जात नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. विदर्भात आंतरजातीय विवाहांचं अधिक प्रमाण ही स्वागतार्ह बाब असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
2: इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 मध्ये 1404 इंटरकास्ट मॅरेजची प्रकरण नोंद आहे. 24-25 3,610 ची नोंद आहे आणि 25-26 6,120 म्हणजे नेहमीच्यामध्ये इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये मोठं आहे. म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक यामुळे चांगली गती येणार आहे.
0: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलंय. वरिष्ठ आयएएस अधिकारी सौरभ विजय यांनी आज भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात युआयडीएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले सौरभ विजय यांनी राज्य शासन तसंच केंद्र शासनात विविध महत्वाच्या पदांवर काम केलंय. राष्ट्रपती सचिवालयात संचालक तसंच अमेरिकेतील जागतिक बँकेत भारतासह 4 देशांच्या कार्यकारी संचालकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. केरळमध्ये संयुक्त

लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. प्रमोद कोवे यानं 100 रुपयाच्या 21 बनावट नोटा एटीएममध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला. चौकशीतून पोलिसांनी नागपुरातील फ्लॅटवर छापा टाकून छपाईसाठी वापरलेलं साहित्य जप्त केलं. यामध्ये कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर आदींचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत 187 गावांमध्ये आदी सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली असून आता पुढील टप्प्यात जनभागीदारी अभियान राबवण्यात येणार आहे. 18 ते 25 मे दरम्यान विविध शिबिरं आणि उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्रचंड उष्णतेसोबतच पेट्रोल डिझेल टंचाईचं दुहेरी संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय. सलग चौथ्या दिवशी इंधन टंचाई कायम असल्यानं पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेतकरी इंधनाची प्रतीक्षा करत आहे. खरीपपूर्व मशागतीची कामं डिझेल अभावी ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात उष्माघातामुळे दुसऱ्या मृत्यूची घटना समोर आली असून पिंपळखेड इथल्या 50 वर्षीय रामेश्वर जांभळे यांचा मृत्यू झालाय. ते दानापूर ते वारखेड मार्गावर जात असताना झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं स्पष्ट झालं असून तालुक्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विदर्भात आज अकोला इथं सर्वाधिक 46.3° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भात आज अमरावती जिल्ह्यात दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार सर्वाधिक 45.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ वर्धा इथं 45.4° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद झाली. तर बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43° सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं. विदर्भातील अत्याधिक उष्णतामानामुळे आज अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या देखील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. दरम्यान आज गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला. तीव्र उष्णतेमुळे वाढत्या उष्माघाताच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयानं नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सल्ला जारी केला आहे. पुरेसं पाणी पिणं, कडक उन्हात बाहेर जाणं टाळणं, हलके सुती कपडे परिधान करणं तसंच हंगामी फळं आणि इलेक्ट्रोलाइट युक्त पेयांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मध्यम लहरी 512.8° मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत झिम्मा 2 या चित्रपटातलं आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातलं गीत. गीतरचना आहे मुग्धा कराडे यांची आणि संगीत दिलं आहे अमित राज यांनी.

यानंतर संगीत चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं, गीतरचना जगदीश खेबोडकर यांची आणि संगीत आहे राम कदम यांचं.

0: सगळ्या कार्यक्रमामध्ये मी हिरिरीनं भाग घेत असतो आणि त्याबद्दल मला आवड आहे, सामाजिक आवड आहे, साहित्यिक कार्यक्रमाची आवड आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे आणि या सगळ्या सामाजिक अस्मितेपोटी सगळं करत असतो. माझा तो पिंड आहे खरा खरा, हा, समाजाबद्दल चांगलं काही करण्याचा. आणि आई वडील असोत किंवा आजोबा असतील यांनी सगळं समाजासाठी एक सामाजिक भान म्हणून बरंच काही काम केलेलं आहे. या काही सामाजिक जाणीवा, त्या जाणीवा जशाच तशा माझ्याकडे आलेल्या आहेत आणि म्हणून मग मी समाजामध्ये हिरिरीनं काम करत असतो. प्रत्येक बाबतीत, सामाजिक असो, साहित्यिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन फुल इन्व्हॉल्व्ह होतो. असं
1: विशेषतः साहित्याची आवड कशी निर्माण झाली?
0: साहित्याची आवड लहानपणापासून निर्माण झाली, कारण आमच्या काळामध्ये शिक्षक वृंद पाठांतर जास्त करून घ्यायचे.
1: अच्छा.
0: आणि पाठांतर जास्तीत जास्त कवितेचं पाठांतर करण्याचा आम्हाला नाद होता बराचसा. आणि घरी सुद्धा गाणं होतं खरं, म्हणजे दोन्ही कुटुंबाकडे गाणं होतं.
1: अच्छा.
0: आईचा आवाज चांगला होता म्हणून आई जात्यावर ओय म्हणायची. मी आईच्या मांडीवर झोपलेला असायचं, 4 वाजता आई उठून दळण दळायची आणि ते माझ्यासाठी ते अंगाईगीतच असायचं जवळपास. आणि मग आई 4 वाजल्यापासून दळण दळायची जवळपास 2 तास. म्हणून मी त्या पिरियडमध्ये आईच्या मांडीवर झोपून आईच्या सगळ्या ओव्या ऐकायचो. त्याच्यामध्ये आईनं त्यामध्ये आलेला भ्रतार, बंधुराया, मालन असे जे काही शब्द असायचे त्या काळी आईच्या तोंडून आले, तर ते शब्द मला ते असे त्या काळात अप्रूप वाटायचे. आई आणते कुठून हे सगळे शब्द? म्हणजे बंधुराया, आज आपण बंधुराया म्हणत सुद्धा नाहीत, परंतु त्या काळी ती बंधुराया म्हणायची, भ्रतार म्हणायची, मालन म्हणायची. तर हे सगळं जात्यावर तिचा गोड आवाज होता, खूप गोड आवाज होता. खरं तर तीच देन आमच्या सगळ्या कुटुंबाला, माझ्या तिन्ही बहीण भावंडांना तिचा आवाज मिळालेला आहे. तिच्या ज्या काही ओव्या आहेत जात्यावरच्या, तर त्या ओव्या नंतर मी समजून घेत राहिलो. कसं कसं आई म्हणत राहते, गाणं कसं म्हणते ते, म्हणजे रेडिओवर सुद्धा लागलं की ती गुणगुणायची. असं त्या काळामध्ये मै तुलसी तेरे अंगन की वगैरे खूप जुने छान गाणे असायचे, गोडो असायचे त्या गाण्यामध्ये. आणि मेरा नाव मै चमेली मै मालना बेली, अशा प्रकारची जी काही जुनी गीतं असायची ती आई गुणगुणायची. आमच्या घरी रेडिओ असायचा, ती किराणा दुकान चालवायची आणि तिचं ती गुणगुणणं सुरू असायचं. मग आम्ही ते ऐकायचो. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक वृंद आमच्याकडून पाठ करून घ्यायचे, कविता पाठ करून घ्यायचे. मला सुद्धा खूप आवड होती कविता पाठ करण्याची. आम्हाला तिघाही बहीण भावंडांना खूप आवड असायची कविता पाठ करायची आणि आम्ही ते अशा चालीवर म्हणून घ्यायचो. भारत आंब्यांची आजही मला ती कविता आठवते, 4थीला होती. या बालांनो या रे, या लवकर भरभर सारे, या मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा खरा, स्वस्त बसे तोचे फसे, नवभीमी दावी नेमी, या नगराला लागून या, नवी बघा या दुनिया, अशा प्रकारचे. किंवा माधव जुळी यांची 8वीला किंवा मला वाटते 10वीला कविता असेल ती, प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपायी, किंवा या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया, इंदिरा संतांची कविता होती. तर हे सगळं पाठांतर दुसरीपासून आवड होती पाठांतर करण्याची. आम्ही तिघही बहीण भावंड असं एकमेकाची अशी चढावड लागायची खरं तर. कोणाचं पाठांतर होतं किंवा कोण लवकर लवकर वाचन करतं, आमची अशीच चढावड असायची. मग मी 7वीपर्यंत वर्गामध्ये पाठांतर करण्यात समोरच असायचो खरं. म्हणजे हे वाचन असल्यामुळे मला ते कविता लगे पाठवायची, नेहमीच कवितेबद्दल एक अप्रूप आणि आवड आणि आवाज चांगला असल्यामुळं, गोडगळा असल्यामुळं ते लगेच आणि चाल लावल्यामुळं लवकर पाठवायची. त्या काळी माधव जुलियन म्हणजे माधव पटवर्धन यांची ही गाजलेली कविता प्रेम स्वरूप आहे, आम्ही ती असं गळ्यावर म्हणायचो. दुसरीपासून जे काही पाठांतर असायचं कवितेचं असायचं, तर हे सगळं पाठांतर व्हायचं आणि घरी आईचं जे काही गुणगुणणं असायचं ते आम्ही सुद्धा गुणगुणत असायचो. तर मला पुस्तक वाचण्याची खूप आवड, मी असं सोडायचो नाही काहीच. आमच्याकडे शेत होतं तर त्या शेतावर मी जायचो. आता मी माझा जन्म खरं तर ग्रामीण भागामध्ये झालेला, मी खेड्यात वाढलो, घडलो, रडलो, पडलो जे काही झालं असेल 7वीपर्यंत, तर ते सगळं खेड्यामध्ये झालेलं आहे. आणि खेड्यामधल्या जे काही नैसर्गिक

नाहीत, तर सगळं झाडं वेली पशु पक्षी ओढे नाले जे काय असेल याबद्दल मला खूप आवड आहे, आजही आहे, त्या काळी होती, खूप होती. आणि मी जास्त निसर्गामध्ये रमायचो. मी म्हणजे कधी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून शेतीत जाऊन भटकंती करून यायचं थोडीशी. मग एक दिवस असंच वडिलांनी आणि आईनी मला लवकर उठवलं आणि शेतीमध्ये पाठवलं की तू आपल्या ज्वारी राखायला जाय आज, म्हणजे त्याच्यावरच्या पाखर वगैरे हाणायचे दिवसभर थांबायचे तिथंच. दिवसभर आपलं ते काम करत होतो, पाखरं राखायचं. नदीच्या काठी आमची शेती होती आणि त्या शेतीमध्ये ज्वारी पेरली होती, तर त्या ज्वारीवर येणाऱ्या चिमण्या होलग्या जे काही पाखरं असतील तर ते हाकारण्याचं काम करायचं. माझा जीव सात केला म्हणजे मी किती केवढा असणार आहे, 6, 7, 13 वर्षाचा जवळपास. तर 13-14 वर्षाचा असताना मी एका बांधावर बसून चिमणी पाखरं हाणायचं काम करायचो. वडिलांनी गोफण करून दिली होती मला अशी. आता माझी उंची एवढी आणि गोफण फार मोठी, तर त्या गोफणमध्ये दगड टाकायचा, दगड टाकून ती फिरवून पाखरांकडे भिरकायचा. तर ते भिरकवता असताना म्हणजे असा माझा झोप जायचा आणि दगड पाठीमागं पडायचा, कारण ती गोफण मोठी असायची. आणि माझा नुसताच आवाज जायचा, होल्या होल्या गे होल्या असं जोरात मी माझा आवाजच जायचा. आणि मग ते पाखरं उडून जायचे, पाखरं उडून गेले की मग मी शांत झालो की गाणं गुणगुणायचो. नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पानं, त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्याव मला फिरवायला, अशा प्रकारचं गाणं ते माझ्या तोंडी असायचं त्या शेतीमध्ये. ते हे गाणं राम राम गंगारामच्या चित्रपटातलं दादा कोंडकेंचं, पण याची चाल होती. नाकी डोळे

0: असं मी ती पाखऱ्याला हाणायचो आणि ती ओळ म्हणायचो, ती ध्रुपद म्हणायचो त्या गाण्याचं. मग मला त्या ध्रुपदात ही पाखरं म्हणजे दिवसभर मला तेच काम करायचं, म्हणून मग मला पाखरं आता हे सुरूच राहायला लागलं असं. म्हणून मग मला माझी ओळ सुचली कवितेची याच गाण्याच्या चालीवर.
1: अच्छा,
0: चिमण्या आल्या हो आता, चिमण्या आल्या हो आल्यात, चिमण्या

0: कादंबरी ही माझी कविता इथून सुरू झाली.
1: म्हणजे असं तुमची साहित्याला सुरुवात झाली?
0: हा, असं माझ्या साहित्यातल्या कवितेच्या प्रांताला सुरुवात झाली.
1: त्यातलं मग प्रथम साहित्य कोणतं तुमचं?
0: माझा अंतरसाक्षीच.
1: अंतरसाक्षी
0: पहिला कविता संग्रह माझा.
1: हा तुमचा पहिला कविता संग्रह, तर त्याच्या काही आठवणी?
0: हा, की जालन्याला जालना महोत्सव म्हणून होता, तर त्या महोत्सवामध्ये आमचे भगवान काळे नावाचे मित्र जालन्याचे, तर त्यांनी मला म्हणाले की आपण या कार्यक्रमामध्ये तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करू, तुमच्याकडे कविता तयार आहेत आणि तुम्हाला मी यांच्याकडून अनुदान वगैरे मिळवून देतो. म्हणून त्यांनी मला ही प्रेरणा दिली आणि मी या कामाला लागलो. तर मला जवळपास 2 ते 2.5 महिने याच्यासाठी लागले आणि प्रस्तावनेसाठी मी सरांकडे गेलो होतो, शेरूला, प्राध्यापक प्रकाश कामतीकर सर, फार मोठे साहित्यिक, खूप म्हणजे. तर सरांना विनंती केली, सर म्हणे मी देत नसतो कोणालाच, प्रस्तावना वगैरे देत नाही, पण सर मला द्यावा लागते तुम्हाला प्रस्तावना किंवा ब्लर्ब तरी द्यावा लागते. बसा म्हणले. मग त्यांनी माझ्याजवळची जी फाईल वगैरे घेतली, फाईल घेतली आणि मग एक 8 दिवसानं पुन्हा आणखी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग जालन्याच्या मित्राकडं हे सगळं घेऊन गेलो, राजमुद्रा ऑफशेट नावाच्या आमच्या राजेंद्र देशमुख म्हणून, आणि त्यांच्याकडं हे सगळं सुपूर्द केलं आणि त्यांनीसुद्धा एक 15-3 वार लावली. परंतु याला जे काही अनुदान वगैरे मिळणार होतं तर ते काही मिळालं नाही. परंतु हा सगळं स्वखर्चानं मग हे अंक काढले आपण. अशा प्रकारे या आंतरसाक्षीचा जन्म झालेला आहे.

0: बरं, तुमच्या या अंतरसाक्षीमध्ये ज्या कविता आहेत त्यांचा विषय कोणता?
1: सामाजिक आशय आहे सगळा.
0: अच्छा.
1: हो, म्हणजे याच्यामध्ये जवळपास विद्रोही कविता आहे. मी कविता एखादी वाचून दाखवतो.
0: अगदी नक्कीच.
1: तर ही विद्रोही म्हणजे फार विद्रोही आहे. कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी. मग ते हार चपलांचे असले तरी चालतील, परंतु घालावेत आदराने, सन्मानपूर्वक आणि वेळोवेळी. अशा प्रकारची कविता याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत, पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून.
0: खूप छान सर. याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी रूपांतर हा एक काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केलात.
1: हो,
0: तर त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाबद्दल काय सांगाल?
1: मी सुद्धा जीडी आर्ट आहे, एटीडी आहे, चित्रकला शिक्षक राहिलेलो आहे. चित्रकलेमध्ये मी म्हणजे डिप्लोमा होल्डर आहे. चांगला
0: आवड आहे तुम्हाला चित्र?
1: आवड तर आहेच, परंतु मी प्रत्यक्ष जीडी आर्ट आहे.
0: म्हणजे शिक्षण पण तुम्ही घेतलेलं आहे?
1: शिक्षण मी 6 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पेंटिंगचे बरेचसे मुखपृष्ठ केलेले आहेत. तर हे मुखपृष्ठ मी केले नाही, कारण हे मुखपृष्ठ आमच्या मित्राला करायला लावलेलं आहे. एका कॉम्प्युटरवरच मी म्हणजे ते अर्जंट असल्यामुळं सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे. एकाच वेळेस आपण 4 पुस्तकं केली होती. म्हणजे जी काही पहिली व्यवस्था असेल, जुनी जी पारंपरिक व्यवस्था, तर ती पारंपरिक व्यवस्था थोडीशी रूपांतरित होऊन समोर आलेली आहे.
0: अच्छा.
1: दुसरं म्हणजे पहिल्या याला आपण थोडेसे दात्रे वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले की पहिल्या व्यवस्थेला काय आपण छेद दिला, परंतु त्याच्यात बदल पाहिजे असा बदल झालेला नाही, फक्त रूपांतरित झाले.
0: अच्छा. हा, म्हणून तुम्ही त्या कविता संग्रहाला नाव रूपांतर असं दिलं.
1: हो, हो. मग त्याच्यामध्ये कविताच अशा वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत रूपांतर. आणि विशेष सांगायचं म्हणजे रूपांतरमधली विकृतीची लखतरे नावाची कविता विद्यापीठे अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश झालेला आहे.
0: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला मिळू शकते?
1: हो, तुम्ही ऐकवता येईल. विकृतीची लखतरे. विकृतीची लखतरे ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकाचे उंबरठे ओलांडणार आहे. ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकांचे उंबरठे ओलांडणार आहे. कित्येक शतकापासून थांबवलेला समतेचा प्रवाह या शतकातही अजून का नाही शिरकाव करीत पूर्णांशाने. विषमतेच्या समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव. विषमतेच्याच समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. आता सुरू झाली आहे विषमतेच्या काळोखाला क्रांती सूर्याच्या किरणांनी छेद देणारे क्रांतियुग.
0: सर, तुम्ही वास्तववादी लेखन करता.
1: हो.
0: आता तुमचा एक समीक्षा ग्रंथ येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: मॅडम, अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन कवी साहित्यिक काही खूप चांगले लिहू लागलेले आहेत, तर त्यांच्या कवितासुद्धा एवढ्या चांगल्या आहेत आणि कवीसुद्धा प्रतिभासंपन्न आहेत, परंतु त्यांच्या कवितांना न्याय देणारे लोक नाहीत. अलीकडच्या काळामध्ये जी काही समीक्षा होत आहे, तर ती समीक्षा

0: खरं तर एक तुमचे आणि माझे संबंध समजा मैत्रीचे आहेत म्हणून एक चांगलं लिहायचं त्याच्यावर.
1: अच्छा
0: हां, म्हणून मग ते अशा प्रकारे ती समीक्षा होते. त्यांना त्यांचा जे काही चुका आहेत, त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे त्याच्यावर
1: एकतर्फी होते
0: ये,
1: म्हणजे.
0: हां, तर ते त्याच्यावर काही कोणी भाष्य करत नाही खरं म्हणजे. तर मला वाटतं त्यांच्या ज्या काही चुका आहेत तर त्या चुकांवर आपण सुद्धा पडदा टाकायचा का, मग त्यांना आपण त्यांच्या काही चुका दाखवून दिल्या पाहिजेत. काहींच्या पहिल्या संग्रहाच्या पाऊल खुणा असतात, तर त्याच्यामध्ये पाहिजे अशी प्रतिभा आलेली नसते किंवा पाहिजे अशा प्रतिमा आलेल्या नसतात, रूपक आलेले नसतं, प्रतीकं आलेली नसतात. आणि कधी कधी त्यांना एखादी जी काही मुक्त छंदातली कविता आहे ती कुठं थांबवायची हे सुद्धा कळत नाही काहींना. हां, काहीची जी काही म्हणजे गझल लिहिण्याची जी काही हातोटी आहे, तर गझल ही छंदात व्रतात मात्रामध्ये लिहिल्या गेली पाहिजे, तर ती तशी होत नाही, लिहिल्या जात नाही, ती गझल सदृश होते फक्त. त्यामुळं त्यांच्या कवितेवर, त्यांच्या मुक्त छंदातल्या कवितेवर आपण बोललं पाहिजे. या हेतूनं मी हा समीक्षेचा जो काही माझा अट्टहास, मला वाटतं की मी त्याच्यावर लिहिलं पाहिजे, म्हणून मी बऱ्याच पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत.
1: अच्छा
0: खूप मला वाटतं मी 100-200 पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत, प्रस्तावनासुद्धा लिहिलेली आहेत, 200 पुस्तकाचे जवळपास ब्लर्ब लिहिलेले आहेत, पाठराखण. चांगल्या चांगल्या कवींच्या पुस्तकावरसुद्धा मी पाठराखण केलेली आहे. आणि म्हणून समीक्षा ही काय म्हणता येईल त्याला, त्यांना खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असे त्यांचे जे काही असतील स्वभाव कवीचे, किंवा कवीला काय जमलं नाही याच्यामध्ये, तर ते सुद्धा
1: आपण
0: आपला
1: सांगितलं
0: आपण
1: पाहिजे.
0: सांगितलं पाहिजे. म्हणून या अर्थानं मी समीक्षेचा हा प्रांत समोर येणार आहे. विद्रोही मलबंधांची काल सापेक्षता अशा प्रकारचं माझं पुस्तक येणार आहे. तर विद्रोह कशा प्रकारे तो रूपांतरित झाला आहे, जे काही मूलबंध असेल, जी काही पहिली कविता असेल सुरुवातीची तुकारामापासूनची, ज्ञानेश्वरापासूनची, तर ती कविता त्या काळामध्ये कशी होती आणि त्या काळातला विद्रोह कसा होता आणि आजचा विद्रोह कसा आहे, विद्रोहाला धार राहिलेली आहे का, म्हणून त्या काळातल्या कविता आणि आजच्या काळातल्या कविता याचं तुलनात्मक असं अशा प्रकारचं लेखन, समीक्षा लेखन मी करत आहे.
1: सर, तुम्ही शेतकरी गीताचं लेखन केलं आहे
0: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल.
0: शेतकरी गीत लिहिलं आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं आहे. तर ते शेतकरी गीत खूप छान झाले होते, जालन्याला रेकॉर्डिंग केलेली आहे त्याची. अंग भिजू दे घामानं पिकं येईल जोमानं, अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे. अंग भिजू दे घामानं पिकं येईल जोमानं.

0: அங்கு பிஜுதே கமன பிக்கையில ஜோமான.
1: अशा प्रकारचं हे शेतकरी गीत आहे. ते गीत मी आणि माझ्या मुलींनी गायलेलं आहे.
2: अच्छा.
1: स्वतः मी आणि माझी मुलगी संगीत विशारद आहे, आम्ही दोघांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे जालन्यामध्ये. शेतकरीने आत्महत्या केली त्यावरचं एक गीत लिहिलेले मी, तर ते सुद्धा तुम्हाला ऐकावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या शेतकरी राजा. माझ्या शेतकरी राजा नको घेऊनारे फाशी, माझ्या शेतकरी राजा नको घेऊनारे फाशी, सोन्यावानी तुझी लेकर सोन्या

0: जीवझाडाला टांगून कारे आणिशी मरण तुझ्या पोटच्या पोरान, तुझ्या पोटच्या पोरान कोण पोटाशी धरण, तुझ्या पोटच्या पोरान कोण पोटाशी धरण. नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच, नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच. झाड नको तुटू देऊ, झाड नको तुटू देऊ लेकरांच्या सावलीच. नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग, नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग. इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग, इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग. नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण, नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण. तूच तुझ्या हातानी रे, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण. धन्यवाद.
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्यिक प्रवासाविषयी आम्हाला खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
2: धन्यवाद.
1: श्रोते हो, साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं तर श्रोते हो, साहित्य सौरव या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
3: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड

0: परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरुपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनितला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय?
6: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत.

आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% टीएमसी पाणीसाठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली.

0: आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे, पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि या उलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितलं शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झालेत. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं, तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रुपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणात

0: प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे. नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचा वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रुपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मेला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे, एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल. म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून आपल्या कुटुंबापासून आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. 1 म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करतंय. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलै पर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय की आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात, नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमानशी पाणी देतं. त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रुपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमानशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा असते की गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं तर आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200

0: ते 220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही. तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवतायत. शेतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या. वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराघराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे तेवढीच आहे. आपल्याकडं 750 मिलीमीटर पाऊस, याचा अर्थ काय आहे? म्हणजे जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं. म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी. मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. मग छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं, आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा आवार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी. आज सोमवार भारतीय स्वर दिनांक 28 वैशाख शके 1948 अर्थात 18 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील आणि हवामान कोरडं राहील. हे होतं हवामान वृत्त. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, महाडीबीटी पोर्टल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टल अर्ज एक, योजना अनेक अशी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर ती खूप महत्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने यामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट आहेत किंवा या पोर्टलबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील उपकृषी अधिकारी अविनाश वडते सरांना. सर नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
1: सर, आता महाडीबी

0: टी पोर्टल, हे पोर्टल म्हणजे नेमकं काय आहे किंवा काय त्याची व्याख्या आपण सांगू शकतो?
1: महाडीबीटी पोर्टल जे आहे हे पोर्टल म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणतो, म्हणजे शेतकऱ्यांनी एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या योजनेसाठी अर्ज जर केला तो अर्ज केल्यानंतर त्याला जे मिळणार अनुदान आहे ते त्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी ही नाविन्यपूर्ण अशी महाडीबीटी पोर्टल योजना आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाहीये, कुठल्याही कार्यालयाला चक्कर मारायची गरज नाही, कुठलेही कागदपत्र सादर कुठेही करायचे नाहीये, अशी ही नाविन्यपूर्ण अशी योजना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा सादर केलेली आहे.
0: पण अर्ज आहे की योजना आहे हे जे त्याचं ब्रीदवाक्य आहे, तर नेमकं यामध्ये काय आपण सांगू शकतो?
1: यामध्ये असं आहे की शेतकऱ्याला जे शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये बियाणे आहेत, त्यानंतर जे वेगवेगळे सिंचनसाठी जे साधने आहेत, हे सगळ्यासाठी तो एकदाच अर्ज करू शकतो, त्याला वारंवार पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे या ब्रीदवाक्यामध्येच आहे की अर्ज एक योजना अनेक.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, नाही काय, वारंवार त्यांना हे करण्याची गरजच नाही आहे,
1: संपर्क साधणे कार्यालयाशी काही गरजच नाही.
0: सर, आता तुम्ही म्हणालात की याच्यात काही नव्याने बदल सुद्धा आता झालेले आहेत या पोर्टलमध्ये, तर ते कोणते म्हणजे काय सांगाल?
1: आता हा जो पोर्टल आहे जो सुरुवातीला सुरू झाला 2020 मध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये कसं होतं की या पोर्टलमध्ये अर्ज केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुकानिहाय त्याच्यामध्ये एकत्रित संगणकीय लॉटरी निघत होती.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये 2025 पासून याच्यामध्ये असा बदल झालेला आहे की याच्यामध्ये जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य.
0: अच्छा.
1: या अनुषंगाने जो शेतकरी अर्ज केलेला ज्याचा नंबर लागेल त्याप्रमाणे प्रथम प्राधान्याने त्याचा अर्ज याच्यामध्ये घेण्यात येईल. यापूर्वी काय व्हायचं, शेतकऱ्यांनी अर्ज करून ठेवायचे, पण याच्यामध्ये शेतकरी अर्ज करताना असं व्हायचं की कधी कधी त्याला जी वस्तू त्याला खरीप हंगामासाठी लागायची त्याची लॉटरी साधारणपणे आपल्याला दिवाळीनंतर निघायची, त्यामुळे त्या शेतकऱ्याला जो अवजार किंवा जे वस्तू पाहिजे ती वेळेत मिळत नव्हती. त्यासाठी शासनाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही योजना 2025 पासून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या दृष्टीने चालू
0: करण्यात आली. नक्कीच. सर, आता ही जी योजना आहे तर याचे उद्देश काय सांगाल आपण?
1: याचे उद्देश म्हणजे मुळातच मी म्हणलं ना सगळं, त्याचं ब्रीदवाक्य जे आहे ते कसं आहे, अर्ज एक योजना आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, याच्या अगोदर शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागत होता.
0: बरं,
1: हा जो पोर्टल काढलाय या पोर्टलमुळे शेतकऱ्याला कुठेही त्याला 7-12, 8 किंवा इतर आनुषंगिक जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आणि अर्ज सादर करण्यासाठी तालुक्याला जावं लागत नाही आणि जिल्हा स्तरावरही जावं लागत नाही, तो आपल्या घरात बसून याच्यावर अर्ज करू शकतो. एवढी सोपी योजना शासनाने केलेली आहे.
0: नक्कीच, बरोबर आहे. सर, या महाडीबीटी पोर्टलचं जर महत्व आपण सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
1: या महाडीबीटीचं पोर्टल महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ही एक डिजिटल पोर्टल आहे, त्याच्यामध्ये कुठलेही पेपर तुम्हाला सादर करायचे नाहीये, त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या ऑफिसलाही जायचं नाहीये, जे काही अर्जाची प्रोसेस आहे पूर्णतः तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करणार आहे.
0: अच्छा,
1: त्यामुळे याचं महत्व एवढंच आहे की शेतकऱ्याचा याच्यात वेळ वाचतो, त्यानंतर त्याला कुठेही जाऊन चौकशी करायची गरज पडत नाही.
0: सर, आता याच्यामध्ये घटक जे येतात, विविध घटकांचा यामध्ये समावेश आहे, तर ते कोणकोणते आहेत?
1: याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य घटक जे आहेत याच्यामध्ये, ते मुख्य घटक आहेत कृषी यांत्रिकीकरण.
0: अच्छा.
1: त्यानंतर दुसरा घटक आहे याच्यामध्ये सिंचन व सुविधा. त्यानंतर तिसरा घटक आहे याच्यामध्ये प्रात्यक्षिक साठी बियाणे किंवा प्रमाणित बियाणे किंवा फ्लेक्सी घटक असा एक घटक आहे. त्यानंतर चौथं घटक याच्यामध्ये आहे फलोत्पादन. त्यानंतर पाचवं घटक जे आहे त्याच्यामध्ये सौर कुंपणासाठी एक घटक आहे.
0: अच्छा.
1: अशा प्रकारे 6-7 घटक याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या घटकाअंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत. जसं आपण जर बघितलं तर कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला पॉवर टिलर किंवा कुठलंही अवजार शेतीसाठी लागणार, मग ते मॅन्युअली ऑपरेटेड असेल, मानव चलित असेल किंवा मशीन चलित असेल, त्यासाठी तो त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. त्याच्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, त्यानंतर रफ्तार, राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लाभ दिला जातो. त्यानंतर सिंचन सुविधामध्ये जर आपण बघितलं तर सिंचन सुविधामध्ये प्रधानमंत्री ठिबक किसी सिंचन योजना, मग त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला बघितलं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर तिथं पाईपलाईन, शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे पाण्यासाठी त्या पाईपलाईनसाठी अर्ज करू शकतो, पंपसाठी अर्ज करू शकतो, कृषी पंपसाठी. या बाबी या सिंचन सुविधामध्ये येतात. त्याचबरोबर तिथं अजून एक महत्वाची योजना आहे, ती म्हणजे शेततळे करू शकतो, जी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. त्याच्यामध्ये शेततळ्यासाठी

0: त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर शेततळे जर ऑलरेडी शेतकऱ्यांनी खोदून ठेवलेलं असेल आणि त्याला जर प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल तर त्यासाठीही त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. तर हे झालं सिंचन आणि सुविधाच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघितलं तर फलोत्पादन, फलोत्पादन मध्ये जर गेलं तर फलोत्पादन मध्ये नवीन बागांची लागवड करणे, नवीन बागांची लागवड करणे यासाठी दोन घटक आहेत त्याच्यामध्ये. परत एक आहे एकात्मिक फलोत्पादन अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असं आपण म्हणतो त्याला. त्यानंतर दुसरं आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. याच्यामध्ये आपण नवीन बागांची स्थापना करू शकतो. जवळपास याच्यामध्ये 16 प्रकारची फळ पिके याच्यात घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फलोत्पादन मध्ये कांदा चाळ, त्यानंतर पॅक हाऊस, त्याचबरोबर हरितग्रह, शेड नेट ग्रह, त्याचबरोबर शीतग्रह यासाठी आपण याच्यामध्ये अर्ज करू शकतो.
1: म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच समाविष्ट बाबी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने
0: उपयुक्त आहेत.
1: बरोबर सर. आता फार्मर आयडी जो असतो, तर फार्मर आयडी म्हणजे काय?
0: फार्मर आयडी म्हणजे काय, शेतकऱ्यांना आता नव्याने 11 अंकी ओळख क्रमांक दिलेला आहे त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो. सर कृषी विभागाच्या योजनांना जर ऑनलाईन पोर्टलला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. या फार्मर आयडीचा उद्देश काय आहे, तर फार्मर आयडीला शेतकऱ्याचे 7-12 8 सगळे अटॅच आहेत.
1: बरं.
0: त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एखाद्या 2020 ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस एखाद्या घटकासाठी त्याची निवड झालेली असेल तर त्यासाठी त्याला 7-12 8 अ, त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड एवढ्या गोष्टी त्याला अपलोड करायला लागायच्या. पण आता काय झालं, शासनाने फार्मर आयडी 7-12 लिंक केल्यामुळे ज्यावेळेस फार्मर आयडीने अर्ज केला जातो त्यावेळेस शेतकऱ्याचा 7-12 8 डायरेक्ट तिथे दिसतो.
1: बरं.
0: फक्त शेतकऱ्याला त्याचं काय आधार कार्ड आणि बँक पासबुक फक्त
1: जोडायचं,
0: हे कागदपत्र फक्त त्याला अटॅच करायला
1: लागतं. अच्छा, म्हणजे हे सोपं झालं शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
0: आणि फार्मर आयडी काढणं पण अतिशय सोपं आहे. फार्मर आयडी काढायला काय लागतं, 7-12 8, त्यानंतर आधार कार्ड आणि त्याचा आधार लिंक मोबाईल.
1: बरं.
0: जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी शेतकरी आपल्या सामायिक सुविधा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपल्या ग्रामपंचायतीत असलेलं नेट सेवा त्याच्यातूनही तो काढू शकतो किंवा स्वतःच्या मोबाईल वरूनही फार्मर आयडी काढता येतो.
1: अच्छा, म्हणजे एवढ्या चांगल्या सुविधा आता आहेत तयार झालेल्या. सर आता या पोर्टलसाठी अर्ज जर करायचा असेल शेतकऱ्यांना तर ते कसं करायचे, काय त्याची प्रोसेस आहे?
0: अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला बघा, आपली ही वेबसाईट आहे maharashtra.mahaiit.gov.in. या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं शेतकरी लॉग इन असं येतो.
1: अच्छा.
0: मग ते शेतकरी लॉग इनला जर आपण क्लिक केलं तर शेतकरी लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता फार्मर आयडी टाकायला लागतो. फार्मर आयडी 11 अंकी टाकल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा ओटीपी जातो. ओटीपी झाल्यानंतर त्याचं डिटेल्स जे काय आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये फेच होऊन जातो. म्हणजे 7-12 त्याची शेती कुठं आहे, कुठल्या गावात आहे, टोटली त्याच्यामध्ये येऊन जातं. म्हणजे अगोदर ते मॅन्युअली भरायला लागायचं की माझे या गावात एवढी शेती आहे, आता काहीच भरायची गरज
1: दिसतं
0: त्याच्यावर दिसतं. मग त्यानंतर शेतकरी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करू शकतो.
1: अच्छा अच्छा. मग यासाठी काही फी वगैरे आहे?
0: या योजनेसाठी जर ज्यावेळेस आपण अर्ज करतो लॉग इन केल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत, मी सुरुवातीला सांगितलं त्या बाबी, त्यातलं कुठलंही घटक त्याने निवडायचं आहे.
1: बरं.
0: निवडून झाल्यानंतर त्याला सबमिट केल्यानंतर त्याच्या पुढे आहे ना पेमेंटला येतं आणि याच्यामध्ये पेमेंट अतिशय नॉमिनल आहे. 20 रुपये त्याला शुल्क आकारलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त जीएसटी 3.60 रुपये असे टोटल शेतकऱ्याला 23.60 रुपये जे पे करायचे आहे आणि ते फक्त एकदाच करायचे आहेत. पुन्हा पुन्हा त्याला करायची नाही
1: गरज नाही
0: गरज नाही.
1: बरोबर.
0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर आता शेतकऱ्यांनी जर अर्ज केलाय पण मग त्याच्यानंतर ते म्हणजे जी प्रोसेस आहे मग शेतकऱ्यांना कसं कळतं?
0: शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर त्या फार्मर आयडीला त्याचा मोबाईल नंबर लिंक असतो. त्या मोबाईल नंबरवर समजा एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरसाठी अर्ज केला तर त्या पोर्टलवरून त्यांना मेसेज येतो त्या संबंधित मोबाईल नंबरवर आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की आपली या या घटकासाठी महाडीबीटी अंतर्गत निवड झालेली आहे आणि निवड झाल्यामुळे आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे ती 7 दिवसात अपलोड करावे असा लघु संदेश दिला जातो.
1: अच्छा अच्छा.
0: आता तर शेतकऱ्याला 7-12 8 अपलोड करायची गरजच नाहीये. फक्त त्याला आधार कार्ड आणि त्याचं बँक पासबुक ची झेरॉक्स या दोनच गोष्टी फक्त अपलोड करायच्या.
1: बरोबर. आता सर म्हणजे लाभार्थी म्हणून जर शेतकऱ्याची निवड झालीये पण आता ते म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेजला आता त्यांचं हे झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळत
0: त्याच्यावरनं त्यांना तेही कळतं की समजा त्यांनी अर्ज केलं अर्ज निवड केल्यानंतर त्यांनी कागदपत्र अपलोड केली 10 दिवसात अपलोड केल्यानंतर संबंधित अर्ज हा

0: संबंधित गावातील जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्याच्या लॉग इनला जातो.
1: बरं,
0: मग त्याच्या लॉग इनला गेल्यानंतर तो सगळे कागदपत्र चेक करतो, ते जर बरोबर असतील तर अर्ज तो पुढच्या डेस्कला फॉरवर्ड करतो. मग पुढच्या डेस्कला म्हणजे तो जातो तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला. मग तालुका कृषी अधिकारी जे आहेत संबंधित कागदपत्राची छाननी करतात पुन्हा एकदा, आणि त्यांना ज्या घटकासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्यासाठी त्याला पूर्वसंमती दिली जाते. ती पूर्वसंमती पण त्यांना त्यांच्या पोर्टलवरच मिळते. त्यानंतर एखाद्या घटकाला जर आपण पूर्वसंमती दिली तर त्यानंतर त्याला कालावधी दिलेला असतो. समजा ट्रॅक्टरला जर घेतलं किंवा पॉवर टिलर जर घेतलं तर त्याला साधारणपणे 25 दिवसात तो खरेदी करून त्याचं पक्क इनव्हॉइस बिल त्या पोर्टलला अपलोड करायचं असतं. खरेदी करून अपलोड केल्यानंतर तो संबंधित जो अर्ज आहे फील्ड ऑफिसर जो आहे पुढचा उपकृषी अधिकाऱ्याच्या किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या लॉग इनला जातो. समजा 1 लाखाच्या आतमध्ये जर त्याचं अनुदान असेल तर ते उपकृषी अधिकारी जाऊन तिथलं मोका तपासणी करतात. जर 1 लाखाच्या वरचं जर अनुदान असेल तर त्यासाठी तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी यांच्या लॉग इनला. त्या ठिकाणी मग तो संबंधित उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला अवजार तपासतो आणि त्या अवजारासोबत एक फोटो काढतो, जिओटॅग फोटो दोन काढतात आणि त्याचा एक मोका तपासणीचा फॉर्म असतो. मग तो फॉर्म भरून तो पुढच्या डेस्कला पाठवतो. मग फॉर्म भरल्यानंतर पूर्ण सबमिट केल्यानंतर उपकृषी अधिकारी याच्या लॉग इन मधून तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी. मग मंडळ कृषी अधिकारी काय करतो की त्यांनी जी परिगणना केली आहे अनुदानाची ती बरोबर आहे की नाही तपासतो. ती तपासल्यानंतर तो संबंधित मंडळ कृषी अधिकारी तो अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला पाठवतो. तालुका कृषी अधिकारी पुन्हा एकदा त्याची तपासणी करतो की संबंधित अर्जाची अनुदानाची परिगणना योग्य झालेली आहे का. जर योग्य झाली असेल तर ते पुढे पाठवतात, अन्यथा ते पुन्हा मागच्या डेस्कला पाठवतात.
1: त्यामध्ये काही कमतरता
0: राहिली असेल तर ते मागच्या डेस्कला पाठवतात. तर अशा प्रकारे तालुका कृषी अधिकाऱ्याने तो अर्ज परिगणना चेक करून तो अर्ज जातो जिल्ह्याला.
1: अच्छा,
0: मग जिल्ह्याला गेल्यानंतर तिथून शेतकऱ्याला तो डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होतो.
1: अशी
0: सगळी प्रक्रिया आहे.
1: अच्छा,
0: टोटली ही डिजिटल आहे, कुठेही तुम्हाला इथं मॅन्युअली काही.
1: म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घटक घेतलेला असेल तरी ही प्रक्रिया सारखीच आहे. सर, आता हे महा डीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी तर आहेच, म्हणजे शेतकरी अर्ज करतोच, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणी आणखीन अर्ज करू शकतो का?
0: याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी तर अर्ज करू शकतो, त्याचबरोबर एखादा शेतकऱ्याचा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा एखादी संस्था हे पण याच्यामध्ये अर्ज करू
1: शकतो. म्हणजे बचत गट असतील तर महिला
0: बचत गट पण कृषीशी निगडीत
1: असायला
0: पाहिजे,
1: बरोबर,
0: तरच त्यांना ते अर्ज करता येईल. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये महिलाही अर्ज करू शकतो असं काही.
1: कारण आता आपण बघतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला या शेतीशी निगडीत
0: आहेतच,
1: त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल.
0: याच्यामध्ये जे मी म्हणलं ना की जसं आपण लॉग इन करायला जातो त्यास वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर शेतकरी गट असा ऑप्शन येतो, आणि तिसरं येतो आधारावरून पण तुम्हाला लॉग इन करता येतं. असे 3 ऑप्शन येतात ज्यावेळेस आपण या पोर्टलवर जातो. मग ज्यावेळेस आपण वैयक्तिकचं जर मी सांगितलं, मग त्यानंतर जर गटाला जर घ्यायचं असेल तर गटाला कुठल्या घटकासाठी घेता येतं, तर गटाला आपल्याला प्रात्यक्षिकचं बियाणं घेता येतं, तर त्यासाठी शेतकरी गट अर्ज करू शकतात. मग त्या गटामधून शेतकऱ्याला आता गट 31 मार्च 2025 पूर्वी जर रजिस्टर असेल तेच या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात 26 मध्ये.
1: अच्छा,
0: मग तो रजिस्टर्ड गट आत्म्याकडे असेल किंवा कुठं दुसरीकडे रजिस्टर्ड असेल, कुठलाही गट चालतो त्याला, फक्त तो रजिस्टर पाहिजे कुठे. पण 31 मार्च 2025 पूर्वी जर त्यांनी रजिस्टर असेल या पोर्टलला तर तो युजर आयडी आणि पासवर्डनेच त्यांनी लॉग इन करायचं. पण त्याला दुसरा ऑप्शन पण आहे, फार्मर आयडीने पण याला लॉग इन करता येतं. त्यासाठी त्याचं जो गटाचा अध्यक्ष आहे त्याचा फार्मर आयडी, त्यानंतर सचिवाचा फार्मर आयडी आणि गटातील एका सदस्याचा फार्मर आयडी लागतो. या 3 गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. फार्मर आयडीने लॉग इन करावं लागतं.
1: सर, आपण एवढी सगळी माहिती बघितली की हे काय पोर्टल आहे, काय उद्देश त्याचे आहेत, तर सर आता आपण ह्या सगळ्या बाबी पाहिल्या, परंतु शेतकऱ्यांना जेव्हा अनुदान म्हणजे मिळत असतं तर त्यामध्ये या पोर्टलसाठी काय तरतूद केलेली आहे?
0: याच्यामध्ये कसं आहे माहिती का, योजनानिहाय आहे ना शेतकऱ्यांना. जर बघितलं ना जे मोठे शेतकरी आहेत त्यांना साधारणपणे 40% अनुदान आपल्या याच्यामध्ये योजनेतून आहे यांत्रिकरण मध्ये. त्यानंतर ठिबक मध्ये जर गेलं तर ठिबक मध्ये साधारणपणे 45% सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी आहे. जर आपण अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, त्यानंतर महिला शेतकरी आणि SC ST जर शेतकरी बघितले तर याच्यामध्ये आपल्याला यांत्रिकरण मध्ये 50% अनुदान

0: अनुदान आहे जवळपास, आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन मध्ये साधारणपणे 55% अनुदान या योजनेतून वेगवेगळ्या योजनेतून दिलं जातं. जशी योजना असेल त्याप्रमाणे त्याच्यात अनुदान बदल. त्याचबरोबर या पोर्टलमध्ये एससी आणि एसटी शेतकऱ्यांसाठी एक सेपरेट त्याच्यामध्ये योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना म्हणून आहे. त्याच्यामधून शेतकऱ्यांना ठिबक आणि सिंचन सुविधेसाठी त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती योजना म्हणून आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांना अनुदान जवळपास 90% पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यांनाही याच पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
1: बरं, अर्ज करायची प्रक्रिया सगळ्यांसाठी
0: सारखीच आहे.
1: सर, आता पोर्टलच्या माहितीसाठी काही हेल्पलाईन नंबर असा आहे का?
0: हा, या पोर्टलसाठी हेल्पलाईन नंबर आहे, जो आहे 022-61-31-64-29.
1: अच्छा,
0: पुन्हा एकदा रिपीट करतो मी, 022-61-31-64-29 हा हेल्पलाईन नंबर आहे. पण हा फक्त कार्यालयीन वेळेत आहे, म्हणजे साधारणपणे सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 आपण याच्यावर जर कोणाला काही शंका असेल तर फोन करून तुम्ही आपलं शंकेचं निरसन करू शकता.
1: बरोबर, नक्कीच. सर, एकंदरीतच महा डीबीटी पोर्टल अर्ज एक योजना अनेक, जसं त्याचं ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणेच अगदी आहे, आणि शेतकऱ्यांसाठी खरंच खूप एक वरदान म्हणू आपण. सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे, आणि आता त्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं झालेली आहे, त्यामुळे म्हणजे कुठलीही त्यांना अडचण तशी येणार नाही अशा पद्धतीने ही तरतूद केलेली आहे. तर महा डीबीटी पोर्टलचे उद्देश, महत्व याविषयी आपण सखोल असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: महा डीपीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, आणि संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी.

विठ्ठल उमप आणि सहकारीने गायलेल्या या कोळीगीताबरोबरच श्रोते हो आजचा माझा वार माझे शिवार हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती। केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीश अनु यांचा शपथविधी। 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक। आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली। तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं।
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं। पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया। यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लू

0: प्रिंट है इस एग्रीमेंट में। अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है।
1: भारत आणि नॉर्वे सागरी सुरक्षा, सागरी अर्थव्यवस्था आणि क्षमता बांधणी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतात पहलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे आभार मानले. नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतले. तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं असल्याचं पेजेशकियान यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथं जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं. मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोठेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्याने इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना

0: दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरी जवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर विठ्ठल उमपणे सहकार्याने गायलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा.

तेलगुमा पाणी सहकाऱ्यांनी गायलेला हा पोवाडा होता क्रांतिवीर वासुदेव बळवंत यांच्यावरचा. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. अपर्णा साठे यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गीत, सुरेश भट यांचं.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणा वादन श्रोते हो आपण ऐकणार आहात. रुद्रवीणेवर राग यमन, गत चौतालात निबद्ध आहे आणि त्यांना पखावसची साथ प्रकाश शेजवळ यांनी केलेली आहे. ऐकूया उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी रुद्रवीणेवर वाजवलेला राग यमन.

श्रोतेवण आदुरम या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणा वादन. त्यांनी गायलेला राग यमन आपण ऐकलात. त्यांना पखवाजवर साथ केली होती प्रकाश शेजवळ यांनी.

आकाशवाणी नागपूर रात्रीचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज आपण आदित्य गोगटे यांचं बासरीवादन ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया राग केदार.

श्रोते हो, आत्ताच आपण आदित्य गोगटे यांचं बासरीवादन ऐकलत, राग होता केदार. यानंतर ऐकूया राग सोहनी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आदित्य गोगटे यांचं बासरी वादन ऐकलं. राग होता सोहनी यांना तबल्यावर साथसंगत केलेली होती संदेश पोपटकर यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी ऍट 90 साल की आवाज, दिल से दिल तक नॉन स्टॉप धमाल. पुरानी यादें, नया जोश है, देश का रेडियो अब भी बॉस है. आकाशवाणी के गौरवमयी 90 साल.

0: years over the next 5 years. He asserted that this will be the true hallmark of an Atmanirbhar Bharat. The Commerce Minister was addressing the website launch ceremony of Bharatiya Vyapar Mahotsav in New Delhi. Mr. Goyal said exports this year have reached $863 billion, nearly 5% higher than the previous year, despite global challenges. A high-level US industry delegation held discussions with Science and Technology Minister Dr. Jitendra Singh in New Delhi today. The deliberations were held on emerging opportunities for private investment and industry collaboration in India's nuclear sector. In IPL cricket, chasing a target of 181 runs, Sunrisers Hyderabad were 137 for the loss of 3 wickets in 15 overs against host Chennai Super Kings when reports last came in. Put into bat first, Chennai Super Kings posted 180 for 7 in 20 overs. And that is the end of this news bulletin.
1: श्रोतेहो दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz तसेच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तसेच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 PM. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.